नमस्कार नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47° मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 23 भाद्रपद शके 1948 अर्थात 14 सप्टेंबर 2026 सकाळचे ठीक 5:58 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या या प्रातकालीन सभेत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या मंगल दिनाची मंगलमय सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मंगलप्रभात. नमस्कार रत्नागिरी, सुप्रभात. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, ज्ञान भक्ती आणि राष्ट्र उभारणीच्या एकात्मतेच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं. घराघरात विराजमान होणारा बाप्पा सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना भक्तीच्या, ज्ञानाच्या, एकात्मतेच्या धाग्यात गुंफू लागला. याच गणेशाच्या आराधनेने मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचा आता प्रारंभ करूया. ऐकूया श्री शंकराचार्य यांचं हे स्तोत्र. गायक कविता खरवंडीकर आणि मकरंद खरवंडीकर.

महागणेश पंचरत्न स्तोत्रम आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आज आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा घराघरात विराजमान होणार आहे. या बाप्पाला आपण प्रार्थना करूया, आपल्या आयुष्यातलं सुख आनंद गणेशाच्या पोटा इतकं विशाल असू दे, आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्याच्याजवळ असणाऱ्या उंदरा इतक्या लहान असू देत, आणि आपलं आयुष्य बाप्पाच्या सोंडेसारखंच लांब असू दे. प्रत्येक क्षण त्याच्या हातातल्या मोदका इतका गोड होऊ दे. हे विघ्नहर्त्या, तुला त्रिवार वंदन, शतशः नमन. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत निरंजन स्वामी यांची रचना, संगीतकार बाळ बर्वे.

तुझं मागतो मी आता मज द्यावे एक दंता. रामकृष्ण बापू सोमयाजी यांची ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंगलप्रभात श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत भानुदास यांची रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित अवधूत बाम यांनी, स्वर आहे प्रसाद शेवडे यांचा.

मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया भगवान बुद्धांच्या करुणा, शांती आणि अहिंसेचा संदेश देणारं हे सुंदर गीत.

तृष्णेपोटी दुःख निर्मिती, जसे बीजातून अंकुर येती, दुःख बीज ते नष्ट कराया, अष्टशील तू जाण, साधण्या या जन्मी निर्वाण. पुष्पा पागधरे यांच्या स्वरातली ही रचना होती गौतम सुत्रावे यांची. संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. मंगल प्रभात श्रोतेहो, आपण कार्यक्रम ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. गणरायाच्या मंगलमय नामस्मरणाने वातावरण भक्तिमय करूया. विघ्नहर्ता श्री गणेशाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करणारं हे हिंदी भजन आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. ही पारंपरिक रचना संगीतबद्ध केली आहे अरुण पौडवाल यांनी.

उदयन कुमार यांच्या समूहस्वरातल्या या देशभक्तीपर रचनेसोबतच मंगलप्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 7020830789.
2: श्रोते हो, सकाळचे ठीक 6:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. ऐकूया झेंडू लागवड याविषयीची माहिती. वाचन केलं आहे विद्या तावडे यांनी.
3: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आज आहे गणेश चतुर्थी, तेव्हा या शुभदिनाच्या तुम्हा सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आपल्या कोकणामध्ये तीनही हंगामात म्हणजेच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात झेंडू पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येतं. गणेशोत्सव आणि दसरा या दोन सणांकरता जून महिन्यात लावलेल्या झेंडूच्या पिकाची तोडणी सप्टेंबर महिन्यात तसंच श्रावणामध्ये लागवड केली असेल तर दिवाळीमध्ये पिकाची तोडणी करता येते आणि सप्टेंबरच्या शेवटच्या 15 झेंडू पिकाची लागवड केली तर नाताळचा हंगाम साधता येतो. हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकाला मानवते. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा निचरा होणारी, 7 ते 7.5 सामू असलेली जमीन चांगली मानवते. फुलांचं एकसारखं आणि भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी वर खतं देणं आवश्यक आहे. पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावं. झाडांना मातीची भर घालावी. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसंच या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. उन्हाळ्यात 5 ते 7 अंतराने पाणी द्यावं. झेंडूच्या फुलांचा उपयोग प्रामुख्याने हारासाठी आणि फुलदाणीत ठेवण्यासाठी केला जातो. झेंडूच्या पिकाचा दुसरा फायदा म्हणजे या पिकामुळे जमिनीतील सूत्रकृमींचा त्रास कमी होतो. विशेषतः भाजीपाला आणि फळझाडात झेंडू हे आंतरपीक घेतलं तर निमॅटोडचा उपद्रव फार कमी होतो. झेंडू पिकामध्ये उन्नत आणि प्रचलित वाणांमध्ये आफ्रिकन झेंडूमधील विविध विकसित केलेल्या जाती आहेत. यामध्ये पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, पुसा बहार, अर्का अलंकार, अर्का अग्नी, तर फ्रेंच झेंडूमधील जातींपैकी पुसा अर्पिता आणि डबल गेंदा या जाती लागवडीसाठी योग्य आहेत. पारंपरिक पद्धतीने झेंडूची अभिवृद्धी बी पेरून रोप तयार करून केली जाते. बियांपासून रोप तयार करण्यासाठी 2x1 चौरस मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत. या वाफ्यात कुजलेलं शेणखत चांगलं मिसळून घेऊन 2.5 सेंटीमीटर अंतरावर बी ओळीत पेरावं आणि ते मातीने झाकावं. बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती आणि राख यांचं मिश्रण टाकावं आणि हाताने सारखं करून नंतर झारीने पाणी द्यावं. बी उगवेपर्यंत सकाळ संध्याकाळ झारीने पाणी द्यावं. नंतर वाफ्यातून पाटाने पाणी द्यावं. रोप उगवून आल्यावर कमकुवत आणि दाट रोपांची विरळणी करून घ्यावी. आधुनिक पद्धतीत झेंडूची अभिवृद्धी प्रोट्रेमध्ये रोप तयार करून केली जाते. रोपांना 5 ते 6 आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर 3 ते 4 रोपांची शेतात पुनर्लागवड करावी. झेंडू फुलांचा हंगाम निवडताना फुलांना मागणी असलेल्या काळात फुलं निघतील या हिशोबाने लागवड करावी. झेंडूच्या पिकाला वळण देण्याची किंवा छाटणी करण्याची गरज नसते, परंतु लागवडीनंतर 4 शेंडाखुडीचं काम केलं तर बाजूला अनेक फांद्या फुटतात. फुलांची तोडणी दुपारनंतर करावी. फुलं तोडताना कळ्या आणि कोवळ्या फांद्यांना इजा करू नये. तोडणी केलेली फुलं पॉलिथिनच्या पिशवीत थंड जागी ठेवली तर 6 ते 7 चांगली राहतात. मंडळी, अशा प्रकारे सण उत्सवात उपयोगी पडणाऱ्या झेंडूची लागवड करून आपल्याला योग्य वेळी उत्पन्न घेता येईल. बरं

0: पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: झेंडू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 PM. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मागच्या भागात आपण मधुमेह व त्याचे काय काय प्रकार आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशींना पुरवल्या जात नाही कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात, खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो, हे सगळे लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही, काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितलेत हे प्रत्येक पेशंटला जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो, निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेची प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 वर असते, किंवा कधी जेव्हा आपण रँडम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 वर असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. एक 3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात, ती जर 6.5 वर असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. 1 रीडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाहीत, आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. एक टर्म असतो ज्याला म्हणतात प्री डायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर 100 ते 126 असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 असेल तर तो प्रकार असतो प्री डायबिटीज. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल 2:05. श्रोते हो, सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत परिसर.
1: नमस्कार श्रोते हो,
0: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती, प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात. परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे, विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजे. जंगल म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, ते असते वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, माती, पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर, खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे, प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्वावर त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8,000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूयात. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयी

0: चा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा काही क्षणातच.

रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल गोष्टीतून दृष्टी दिनविशेष 7:20 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा सकाळी 8:40 गणेश चतुर्थीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर यांचं, निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी, लेखन चंदूप्रकाश तेलब, सादरकर्ते योगीराज बच्चे, निर्मिती आकाशवाणी बीड केंद्र. सकाळी 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा आपण आनंद घ्याल. श्रोतेओ आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संजय वर्तक यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद. मराठी चित्रपट गीतांचा आपण आनंद घ्याल सकाळी 10:00. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गाता रहे मेरा दिल 11:05 निवेदन सोनाली सावंत यांचं. दुपारी 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. ठीक 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आपण ऐकणार श्री गणेशाच्या चरणी अर्पण केलेली भक्तिगीतं. सहभाग आहे जान्हवी सातोस्कर, मास्टर सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे यांचा, निवेदन वैखरी जोशी यांचं. गीतबहार 1:05 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात मधुमेह आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. तज्ज्ञ आहेत डॉक्टर राहुल आंबेगावकर. 2:10 परिसर कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित होईल. लेखन निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. शास्त्रीय संगीताचा आनंद घ्याल आमच्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात दुपारी 2:30 आपण ऐकाल एस श्रीनिवास यांनी गायलेला राग भीम. आमच्या सायंकालीन सभेत 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट गीतांचा आपण आनंद घेऊ शकाल. युवावाणी 5:30 मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल गणेश चतुर्थीनिमित्त विशेष कार्यक्रम. सहभाग आहे सायली बापट, मधुरालीमय, मीरा आणि कश्मीरी घोरपडे यांचा. गीतबहार 6:10 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट गीतांचा. रूपरेषा जाणून घ्याल संध्याकाळी 6:30. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत, निवेदन विद्या तावडे यांचं. कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आंबा आणि काजू पिकांचं किडींपासून संरक्षण याविषयी डॉक्टर वैशाली झोटे यांची ऋचा गदरे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा तुमचा आवडता कार्यक्रम रजनीगंधा. रात्री 10:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित देवेंद्र मुरुडेश्वर यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग मालकौस. ही होती रूपरेषा आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: गणपती बाप्पा मोरया.
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%

0: श्रोते हो, ठीक 7 वाजून 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते हो, आपण एका महिलेची कथा ऐकूया जिचं नाव राणी रोपवेल्यानी. राणी रोपवेल्यानीचा काळ आहे 1828 मध्ये आणि ही राणी रोपवेल्यानी आहे मिझोरामच्या प्रदेशामधली. उत्तर मिझोरामचे जे समृग्गा म्हणून सरदार होते, लाल समृग्गा त्यांचं नाव, त्यांच्या घरी या राणी रोपवेल्यानीचा जन्म झाला. ही जी मुलगी होती राणी रोपवेल्यानी, हिचा विवाह दक्षिण मिझोराममधले जे राजे होते त्यांचं नाव राजा बंदुला यांच्याशी एके दिवशी झाला. आणि ब्रिटिश आणि स्थानिक मिझो समुदाय यांचे संबंध त्यावेळेला सलोख्याचे होते. अर्थातच हा प्रदेश खूप दुर्गम होता, खूप मोठी जंगलं होती, त्याच्यामध्ये राज्य करणं अवघड होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी सोयीस्कररित्या आपली सोय म्हणून लोकांशी सलोख्याचे संबंध स्थापन केलेले होते. राणी रोपवेल्यानीचा जो भाऊ होता त्याचं नाव सायक्युआ, हा पण सैन्याचा मुख्य होता. राजाच्या वतीनं उत्तर मिझोरामचा करार झाला, ज्याला नॉर्थ मिझोराम अकॉर्ड म्हणतात. हा नॉर्थ मिझोराम अकॉर्डवरती सह्या करण्यासाठी राणीच्या भावाला भाग पाडलं गेलं. त्यानंतर दक्षिण मिझोरामचा राजा रोपवेल्यानीचा जो पती म्हणजे जो राजा बंदुला ह्याच्याकडे तहाचा प्रस्ताव घेऊन गेला. उद्देश त्यांचा असा होता की उत्तर आणि दक्षिण मिझोराम एकमेकांना जोडायचे, त्याच्यासाठी रस्ता बनवायचा होता आणि या रस्त्यामधून पुढे मागे सैन्य जाईल असा त्यातला छुपा हेतू होता. अर्थातच राजानं हा करार नाकारला. 1889 मध्ये इंग्रजांनी पुन्हा नवीन प्रकारे प्रस्ताव केला आणि तो पुन्हा राजाकडे पाठवला आणि धमकी दिली की तुम्ही ज्या करारावर सही केली नाही तर तुमच्या राज्यावरती आम्ही हल्ला करू आणि तुमचं राज्य ताब्यात देऊ. आता बळाच्या जोरावरती दडपशाही करून हे हातात घ्यायचा हे इंग्रजांचं धोरणच होतं आणि मिझोरामसारखा सीमावर्ती प्रदेश जो ब्रह्मदेशला लागून होता तो काही ना काही करून त्यांना निमित्तच शोधत होते की ते आपल्या ताब्यात कधी येईल. आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान असलेल्या बंदुला राजानं इंग्रजांचं हे आधिपत्य आणि हा करार काही मान्य केला नाही. 1889 मध्ये हा राजा मरण पावला. त्यानंतर त्याची पत्नी रोपवेल्यानी हिला राणी बनवलं गेलं. तिचा बाप आणि तिचा नवरा म्हणजे राजा या दोघांचे गुण या मुलीमध्ये होते, या राणीमध्ये होते. आता लुशाई टेकड्यांचा हा जो मिझोराममधला परिसर आहे या लुशाई टेकड्यांमध्ये इंग्रजांचा प्रभाव हळूहळू वाढत होता, त्याला राणीनं विरोध करायला सुरुवात केली. अंतर्गतरित्या बहुतेक मिझो सरदार ब्रिटिशांना सामील झालेले होते, परंतु ब्रिटिशांच्या आदेशाला फरमानाला आव्हान देत राणी रोपवेल्यानीने तिच्या प्रजेला असं सांगितलं की तुम्ही इंग्रजी सत्तेला कर देऊ नका, खंडणी देऊ नका, महसूल देऊ नका आणि कोणी जबरदस्ती आपण केली तर आपण प्राणपणाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढू, आपल्या जमिनीचे आपणच मालक आहोत आणि आपली जमीन आणि आपली प्रजा यांचं रक्षण करणं हे राणी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी इंग्रजी सत्ता ही बलशाली असल्यामुळे याच्याविरुद्ध लढायचं तर आपण युद्धामध्ये पारंगत झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण सुरू केलं. 8 ऑगस्ट 1893 दिवस कॅप्टन सॅक्सपियर म्हणून जो होता त्यानं 80 सैनिकांना घेऊन मेजर कुकच्या सहाय्याने डेंगलुम गावावरती हल्ला केला. राणी आणि तिचे सैनिक अत्यंत प्राणपणानं शौर्याने लढले. पुन्हा तसंच झालं, आधुनिक शस्त्र तोफगोळे याच्यापुढे या देशी सैन्याचा निभाव लागला नाही. तेव्हा तहाचा प्रस्ताव पुन्हा एकदा राणीकडे पाठवला गेला, परंतु तिनं साफ नकार दिला आणि तिने सांगितलं की मिझोरामची भूमी माझी आई आहे, ती माझी माता आहे, तेव्हा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आईचा सौदा करणार नाही, मी माझं प्राणार्पण करेन. त्यानंतर राणीला पकडलं गेलं, तिला कैदेत ठेवलं. चितगावच्या तुरुंगामध्ये तिला अनेक प्रकारे यातना देण्यात आल्या आणि 1895 च्या 3 जानेवारीला या राणीला मृत्यूदंड दिला गेला आणि तिचं तुरुंगामध्येच पुढे स्मारक बांधलं गेलं. पण ही राणी मिझोरामच्या जनतेमध्ये आजसुद्धा एक क्रांतिज्योत पेटवून जाते. तिचं जेव्हा चरित्र ऐकलं जातं तेव्हा मिझो समाजाच्या लोकांच्या अंगावरती रोमांच उभे राहतात.
1: गोष्टीतून दृष्टी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
1: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या आमच्या आवडत्या कार्यक्रमात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संजय वर्तक यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
4: सतारीचे बोल असोत
5: कि मंजुळ बासरे,
4: शततारांची संतूर असो
5: कि मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, मुंबई पुण्यासह अनेक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आता सविस्तर बातम्या. विविधता ही ब्रिक्स शिखर परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी केलं. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं अधोरेखित केलं. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसात पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांबरोबर 15 द्विपक्षीय बैठका घेतल्या, तसंच जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनौपचारिक चर्चा केल्या. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2019 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू, असं गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. लोकांच्या सहभागातून विकसित भारतच्या संकल्पनेला बळ देणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. गृहमंत्री अमित शाह यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखिताच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. भारताची ज्ञानपरंपरा समृद्ध आणि चैतन्यमय आहे आणि तिच्या प्रकाशात संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे, असं शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: जो राष्ट्र अपनी स्मृति इतिहास परंपराएं, संस्कार, अभिलेख, भाषाएं, व्याकरण की रक्षा करता है, वो कितने भी साल गुलाम रहे उसको कोई गुलाम नहीं बना सकता है. भारत इसका उदाहरण. नालंदा का पुस्तकालय तो जला सकते हैं, महीनों तक वहां से धुआं उठे इतनी प्रज्वलता से जला सकते हैं, मगर स्मृति और श्रुति से जो लोगों की चित्त में चीती बनकर बसा है वो ज्ञान को कोई समाप्त नहीं कर सकता.
0: एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा अफाट साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज आणि उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. यावेळी हिंदीच्या प्रसार आणि अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना शहा यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. तसंच बहुभाषिक ॲप भारतीचं लोकार्पण आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भारतीय भाषांमध्ये तातडीनं अनुवाद करणाऱ्या डेटा सेंटरचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यभरात सर्वत्र श्री गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी फुलं, पूजेचं साहित्य, सजावटीचं साहित्य खरेदीसाठी काल बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट रोषणाई केली आहे. प्रशासनानंही गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी चोख तयारी केली आहे. सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7,500 अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे शहरासह अनेक ठिकाणी कालच गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात गणरायाची मूर्ती मंडपात आणली. मुंबई नाशिकमध्ये दिवसभर पाऊस सुरू असतानाही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी अत्यंत उत्साहात ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणली. अहिल्यानगर जिल्ह्यात 255 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी 22 वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत काल भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं काल झालेल्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. शेफाली वर्मा सामनावीर ठरली. हवामान. राज्यात काल मुंबई नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी

0: सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो आपण ऐकत आहात आमची पहिली प्रसारण सभा. 7:20 आणि 23 सेकंद झाली आहेत.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
3: अगं ताई, चिंता करते विश्वाची, असा का चेहरा?
4: डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे ना, माझे दात वेडे वाकडे आहेत आणि चांगले पण दिसत नाहीत ते. ऑफिस मध्ये माझा कॉन्फिडन्स अगदी कमी झालाय आणि कॉम्प्लेक्स पण येतो. घरी आता लग्नाचं बघतायत ना. लहानपणापासूनच मला क्लिप आवडली नाही, पण नाईलाज म्हणून आता लावली तर मुळात त्याचा उपयोग होणार आहे का? आणि खरं तर ते मला चांगलं दिसेल का? तरी पण एकदा तुम्ही सांगा म्हणजे.
3: अच्छा, ही चिंता सतावतीये तर.
4: हो ना, काय करू, दात तर सरळ हवे पण क्लिप नको वाटतीये. माझा अगदी इकडं आणि तिकडं विहीर झालंय.
3: हे बघ, क्लिप बसवायची गरज नाही. आता क्लिअर अलायनर्स आलेले आहेत आणि AI टेक्नॉलॉजी स्कॅनरने पुढे जाऊन तुझे दात कसे सरळ होतील हेही मी तुला आत्ताच दाखवू शकेन. तुझी चेहरेपट्टी आणि दात ह्यात दररोज होणारा बदल तुझा आत्मविश्वासही वाढवेल. कारण क्लिप नाही म्हणजे तुझ्या दातांची ट्रीटमेंट सुरू आहे हे कोणालाही कळणार नाही.
4: मस्तच. पण डॉक्टर, खर्चाचं कसं?
3: तुला माहितीच आहे, माधव मिशन म्हणजे कमी खर्चाची हमी.
5: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला खासबाग कोल्हापूर, फोन 96 4 09 95 00.
6: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
7: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात, तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात. आणि गोरे काकाच म्हणतात, गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे, कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं आहे काय ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
6: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया दिनविशेष. आज आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून मान्यता दिली, त्याच्यामुळे आजचा दिवस हा हिंदी दिन म्हणूनही पाळला जातो. श्रोते हो, आज आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. आज गणेश चतुर्थी आणि हरतालिका असे दोन्ही दिवस आपण साजरे करतो आहे. आजच्याच दिवशी 1948 भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो अंतर्गत औरंगाबाद इथला दौलताबाद हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिनविशेष म्हणजे पुण्यात 1893 सालात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची जी सुरुवात केली ती आजच्याच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर 1893 रोजी. विज्ञानाच्या इतिहासात प्रथम गुरुत्वीय लहरींचं यशस्वी निरीक्षण 2015 करण्यात आलं. श्रोते हो, हे होते दिनविशेष.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, मूर्ती आणि निर्माल्य संकलनानंतर त्याचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून संकलित निर्माल्याचं पुढं काय केलं जातं आणि त्याचा पर्यावरणपूरक पद्धतीनं पुनर्वापर कसा केला जातो?
1: गाव स्तरावर निर्माल्य संकलन केला जाते. त्यानंतर त्याचं वर्गीकरण केला जाते. प्लास्टिकची, इतर सजावटीची जे वस्तू आहे ते वेगळं आम्ही करतो आणि जे विघटनशील निर्माल्य आहे, जसा हार, फुले, दुर्वा, पूजेसाठी वापरलेल्या वनस्पती, हे सगळं वस्तू एकत्रित करून याचे व्यवस्थापनासाठी आम्ही त्याच्या खतमध्ये रूपांतर करतो. आणि जे गणेश मूर्ती आहे त्यांच्या आम्ही फेरविसर्जन, काहीतरी न वापरलेला विहिरी किंवा खाणी असे कुंडमध्ये करतो. जास्तीत जास्त गणपती हे शाडूच्या मातीचे व्हावे यासाठी आम्ही जनजागृती आणि लोकांना प्रेरित करतो आहे. हेच शाडूचे गणपती जेव्हा आम्ही लोकांकडून संकलित करतो तेव्हा तेच माती आम्ही कुंभारांना परत देतो.
0: अच्छा.
1: तर त्या मातीचा पुनर्वापर होऊ शकते आणि दरवर्षी आमच्या घरी गणपती येऊ शकते.
0: हो.
1: दुसरं आहे की ज्या घरांमध्ये, गावांमध्ये जागेची कमी नसते तर घरामध्ये पण मातीच्या गणपती त्यांच्या शेतात किंवा घरामध्ये चांगल्या प्रकारे लोक त्यांच्या व्यवस्थापन करतायत.
0: अच्छा. म्हणजे लोकसहभाग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मिळतोय, त्यामुळं हा उपक्रम कोल्हापुरात चांगल्या पद्धतीनं राबवला जातोय. मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का आणि मग त्या काय आहे नेमक्या?
1: कोणताही सण उत्सव म्हटला की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो. तर यामध्ये घनकचराचं जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न

0: वापरलेले साहित्य जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी गाद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काय परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याचे कडेने तो डंप केला जातो. कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही. ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी April 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे. त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की 4 कॅटेगरीजचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो. परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही ही 4 कॅटेगरीजमध्ये येत नाही. आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रॉली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतीने फिरवायचे, लोकांकडून असं साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतीने कलेक्ट केला आहे. त्यामध्ये ना वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्हा मध्ये गोळा झालाय, तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून. तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे. परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसराचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो. तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसऱ्याचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इवन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले. आता ग्रामपंचायत स्तरावर तो कचरा कलेक्ट झाला आहे. पुढचा चॅलेंज आहे की फॉरवर्ड लिंकेजेस शोधणे, की असा कोणता बायर आहे किंवा वेंडर आहे जो रिसायकल या वेगवेगळ्या प्रकारचे कचऱ्याला करू शकतो. कधीही आम्ही रिसायकलशी बोलतो तर त्यामध्ये हे लक्षात येते की जर क्वांटिटी खूप कमी असेल तर त्यांना तो ट्रान्सपोर्टेशन परवडत नाही. पण ही जे 2 दिवसाची मोहीम आम्ही घेतली तर प्रत्येक प्रकारच्या जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. आता आम्ही जेव्हा रिसायकलर्सना कॉन्टॅक्ट करणार तर त्यांना ही क्वांटिटी ट्रान्सपोर्टेशनसाठी परवडेल आणि ते रिसायकलर्स गावोगावी जाऊन कलेक्ट करू शकतात. कारण की त्यांना घरोघरी कलेक्ट करण्याची आवश्यकता नाही, तो कलेक्शनचा काम ग्रामपंचायतीने स्वतः केले आहे.
1: अच्छा.
0: तर यावरून 3 आणि 4 सप्टेंबरचा आम्ही एक छोटा पायलट घेतले पूर्ण जिल्ह्यामध्ये. आम्हाला आशा आहे प्रशासन म्हणून आणि लोकांचा पण सहभाग मिळतो आहे की दसऱ्यापूर्वी अजून मोठा कार्यक्रम या शृंखलामध्ये आम्ही घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षीपासून दरवर्षी कोल्हापूर एक नवीन उपक्रम राज्याला देईल.
1: अच्छा, खूप चांगला उपक्रम आहे मॅडम. आणि यामुळं जो गावोगावी किंवा सार्वजनिक ठिकाणी जो कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो तर तो कमी होण्यासाठी निश्चित या उपक्रमाचा उपयोग होईल असं वाटतं. राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवला जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय, म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
0: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे.
1: हो,
0: त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनाच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात,

0: आम्ही तालुकास्तराचे अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पासून होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास 1 क्लास 2 दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते, आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोकचळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
1: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा 3 टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
0: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे 3 टप्पे नेहमी महत्वाचे आहेत आणि त्याच्या सोबत लोकसहभाग.
1: हो, खरंय. मॅडम, गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील, सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांचे मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, ह्या सगळी गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि शेवटी जसं आम्ही सांगितले की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावगावी हे संदेश पोहोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे, तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तसे ठिकाणी आता गणपती मूर्तींच्या विसर्जन होते आहे.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झाले. मॅडम, आपण खूप छान पद्धतीने माहिती देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात, आणि गोरे काकाच म्हणतात गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार, आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं आहे काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे, ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
1: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या

0: लाईव्ह मोबाईल ॲपवरून कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता वेळ झाली आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची, अर्थात भावधाराची. गणरायाचं आगमन म्हणजे भक्ती, आनंद आणि मंगलमय वातावरणाची सुरुवात. प्रत्येकाच्याच घरात आज धुपाचा, कापुराचा, सुगंधी उदबत्त्यांचा सुवास दरवळत असणारे, मोदक करण्यासाठी गृहिणींची लगबग घरात सुरू असेल आणि गणपतीची प्रतिष्ठापना घराघरातल्या सुरेख अशा तयार केलेल्या मखरातून होऊ लागलेली असेल. आज हरतालिका देखील आहे, त्याच्यामुळे त्याचाही उपास असेल, त्याचीही तयारी सुरू असेल. या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. याच गणेशगीताने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. गायिका आहे देवकी पंडित, रचना आहे नीला सत्यनारायण यांची, संगीतकार नीला आकाश.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
2: अगं ताई, चिंता करते विश्वाची, असा का चेहरा?
3: डॉक्टर, तुम्हाला माहितीये ना हो, माझे दात वेडे वाकडे आहेत आणि चांगले पण दिसत नाहीत ते. ऑफिस मध्ये माझा कॉन्फिडन्स अगदी कमी झालाय आणि कॉम्प्लेक्स पण येतो. घरी आता लग्नाचं बघतायत ना. लहानपणापासूनच मला क्लिप आवडली नाही, पण नाईलाज म्हणून आता लावली तर मुळात त्याचा उपयोग होणार आहे का? आणि खरं तर ते मला चांगलं दिसेल का? तरी पण एकदा तुम्ही सांगा म्हणजे.
2: अच्छा, ही चिंता सतावतीये तर.
3: हो ना, काय करू, दात तर सरळ हवे पण क्लिप नको वाटतीये. माझा अगदी इकडं आणि तिकडं विहीर झालंय.
2: हे बघ, क्लिप बसवायची गरज नाही. आता क्लिअर अलायनर्स आलेले आहेत आणि AI टेक्नॉलॉजी स्कॅनरने पुढे जाऊन तुझे दात कसे सरळ होतील हेही मी तुला आत्ताच दाखवू शकेन. तुझी चेहरेपट्टी आणि दात ह्यात दररोज होणारा बदल तुझा आत्मविश्वासही वाढवेल. कारण क्लिप नाही म्हणजे तुझ्या दातांची ट्रीटमेंट सुरू आहे हे कोणालाही कळणार नाही.
3: मस्तच. पण डॉक्टर, खर्चाचं कसं?
2: तुला माहितीच आहे, माधव मिशन म्हणजे कमी खर्चाची हमी.
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला खासबाग कोल्हापूर. फोन 96 04 09 95 00.

यांची संगीतबद्ध केली होती दत्ता दिघे यांनी. भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विनायक राहतेकर यांची दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना.

अपर्णा मयेकर यांच्या गीतातल्या या रचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 गणेश चतुर्थीनिमित्त विशेष कार्यक्रम गणेशोत्सव काल आणि आज स्वातंत्र्याच्या रणसंग्रामापासून ते डिजिटल युगापर्यंत हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. आता सविस्तर बातम्या. ब्रिक्स हा केवळ राष्ट्रांचा समूह नसून तो समस्यांवर तोडगा काढण्यासाठीचा मंच आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कालबद्ध कृती महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असायला हवी, तसंच या गटाची प्रगती मानवतेच्या हितासाठी योगदान देणारी असावी अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. गेल्या 2 दिवसातील चर्चांमुळे आपली ही धारणा अधिक दृढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत ने ब्रिक्स के मंच से मित्रता, सहभागिता और सहयोग को आगे बढ़ाया है. हमारा प्रयास रहा है कि ब्रिक्स कोऑपरेशन केवल सरकारों तक सीमित न रहे. हमारे एंटरप्रेनर्स, फार्मर्स, रिसर्चर्स, विमेन, यूथ और सामान्य नागरिक भी इसके सक्रिय भागीदार बने. हमने ब्रिक्स कनेक्ट के माध्यम से स्किल्स, एम्प्लॉयबिलिटी, विमेन इन वर्कफोर्स, सोशल सिक्योरिटी और कैपेसिटी बिल्डिंग को बढ़ावा दिया है.
0: शिखर परिषदेत स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि भविष्यातील सहकार्यासाठी स्पष्ट दिशा देईल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. ब्रिक्समधील सहकार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा असंही ते म्हणाले. या परिषदेत जागतिक प्रशासन सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, दहशतवाद, शांतता आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास यासह प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारमंथन झालं. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता स्वीकारल्याचं नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद करण्यात आलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका केल्या. गेल्या 3 दिवसात विविध देशांचे राष्ट्रप्रमुखांबरोबर 15 अधिकृत बैठका झाल्या. याव्यतिरिक्त पंतप्रधान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनेक औपचारिक चर्चाही केल्या. काल त्यांनी कझाकस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, बुरुंडी, नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत सांगितलं. जनभागीदारीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांची संपूर्ण परिसंस्था आणि उत्पादन साखळी पूर्णपणे भारताच्याच हातात राहील याची खात्री करावी असं आवाहन शहा यांनी भारतीय रत्न आणि आभूषण उद्योजकांना काल केलं. मुंबईत आयोजित 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया इथं श्री गणेश ज्ञान आरती या हस्तलिखितांच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. भाजपा शासित किंवा मित्रपक्षांची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू होईल असं अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये UCC लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेद्वारे देशाची फौजदारी न्यायव्यवस्था बळकट केली असून अनेक राज्यांमध्ये 1 वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण 30% वाढलं आहे. 3 वर्षांच्या आत न्याय मिळवून देणं सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा उभारली जात असल्याचंही शहा यावेळी बोलताना म्हणाले. हिंदी दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं. आज हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून 52 कोटींहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबई इथं आयोजित हिंदी दिवस 2026 या

कार्यक्रमात आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रातील अभ्यासक, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील. अमित शहा 2025-26 या वर्षासाठीचे राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील. राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा या पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवानिमित्त आज देशभर सार्वजनिक ठिकाणी तसंच घरोघरी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे ज्ञान, समृद्धी आणि शुभ कार्यांच्या प्रारंभाचं प्रतीक आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र जय्यत तयारी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. तेव्हापासून पुण्याचा गणेशोत्सव हा सामाजिक एकता आणि जनजागृतीचं प्रतीक बनला आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे 5 प्रमुख गणपती या उत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत. गर्दीचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. हरितालिका 30 च्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. माता गौरी आणि भगवान शंकराच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सौभाग्य, सुख, शांती आणि समृद्धी येवो आणि ही पृथ्वी सदैव हिरवीगार, आरोग्यसंपन्न आणि समृद्ध राहो अशी कामना त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ काल MT गया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. आतापर्यंत 13 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे, तर बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे अशी माहिती ओमानमधील भारतीय दूतावासाने निवेदनाद्वारे दिली आहे. व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं अस्वीकार्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी इराण आणि आखाती देशांमध्ये आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांनी काल ही माहिती दिली. काही आखाती देशांच्या विनंतीवरून हा निर्णय इराण आणि ओमान यांनी संयुक्तपणे घेतला असल्याचं इराणच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5,000 बसेस दाखल केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 52 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि

0: याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता श्री गणेश चतुर्थीनिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: नमस्कार. गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या या पावन प्रसंगी आकाशवाणीवरून सादर करत आहोत विशेष ध्वनिरूपक गणेशोत्सव काल आणि आज. लेखन चंदुप्रकाश तेलप, निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर, निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी, सादर करते योगीराज बच्चे.
3: गणपती बाप्पा.

0: आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचं स्वागत अतिशय उत्साहात आणि जल्लोषात करत आहोत, पण या उत्सवाचा मूळ गाभा भक्ती आणि सामाजिकता आजही शिल्लक आहे की तिच्या जागी केवळ सक्ती, गोंधळ आणि पैशाची गुर्मी आली आहे असा प्रश्न पडतो.
1: सन 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. परकीय इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण समाजाला एकत्र आणणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि राष्ट्रप्रेम रुजवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता.
0: आणि आजचा गणेशोत्सव म्हणजे वर्गणीच्या नावाखाली होणारी अधिकृत वसुली, डॉल्बी डीजेच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा धुमाकूळ, डिजिटल रील्सचा बाजार आणि कॉर्पोरेट कंपन्यांची जाहिरातबाजी. आज आपण या संपूर्ण वास्तवाचा शालजोडीतील व्यंगात्मक सडेतोड आणि गंभीर आढावा घेणार आहोत.

0: 1893 होता. परकीय इंग्रजी सत्तेचा वरवंटा संपूर्ण भारतावर फिरत होता. भारतीय लोकांना एकत्र येण्यावर बंदी होती. वर्तमानपत्रांवर कडक निर्बंध होते. लोकांच्या मनात असंतोष होता, पण तो व्यक्त करायला कोणतेही व्यासपीठ नव्हते.
1: अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकलत.
2: अशा बिकट काळात लोकमान्य टिळकांनी एक महान युक्ती शोधली. घराघरात बंदिस्त असलेल्या बाप्पाला त्यांनी सार्वजनिक मंडपात आणले. धर्म आणि समाज एकत्र आणून इंग्रजांच्या नाकावर टिचून लोकांना संघटित करण्याचे ते एक मुख्य केंद्र बनले.
3: कोण कुठला आहे हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल.
0: स्वातंत्र्य चळवळीत गणेशोत्सवाचे मंडप हे राजकीय गुप्त बैठकांचे, क्रांतिकारकांच्या मार्गदर्शनाचे

0: आणि देशभक्तीपर पोवाड्यांमधून जनजागृती करण्याचे केंद्र बनले.
1: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अहो देश बांधवांनो, परकीय सत्तेविरुद्ध लढायचं असेल तर एकत्र यावंच लागेल. हा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ पूजा अर्चनेसाठी नाही तर तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आहे. या मंडपातून स्वदेशीचा प्रचार झालाच पाहिजे.

0: त्या काळात वर्गणी जबरदस्तीने मागितली जात नव्हती. लोक स्वतःहून धान्य, अन्न आणि पैसे आणून द्यायचे. तिथे VIP संस्कृती नव्हती. गरीब असो व श्रीमंत, सगळे एकत्र बसून स्वातंत्र्याचा विचार करायचे. पण आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या गल्लीबोळातील पोरांनी वर्गणी मागायची नवीन डिजिटल आणि आक्रमक पद्धती शोधली आहे. पावती पुस्तक हातात घेऊन फिरणारा हा आमचा निल्या, साक्षात वसुली अधिकारीच की. जरा ऐका तर हा प्रकार.
1: ओ काका, चला पावती पुस्तक उघडा. गणेश चतुर्थी जवळ आली. या वर्षी आपल्या मंडळाची वर्गणी 5,001 रुपये आहे.
2: ए निल्या, दरवर्षी तू काकाकडून 500 रुपये घेतोस, यावर्षी 5,000 काय मागतोस?
1: तू गबसाव्या काका. या वर्षी मंडळाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळाली असली तरी गल्लीतील लोकवर्गणी 5,000 असणारच. शेजारच्या गल्लीत 25 फुटाचा गणपती आलाय. आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठा मंडप घालायचा आहे. पावती फाडा, नाहीतर उत्सव संपेपर्यंत तुमची गाडी मंडपाच्या बाहेर रस्त्यावर उभी करीन.
3: अरे बाळ निलेश, वर्गणी इच्छेने द्यायची असते रे, एवढी जबरदस्ती का?
1: काका, देवाच्या कामात कसली इच्छा, पावती फाडलीच पाहिजे, नाहीतर मंडळाचे कार्यकर्ते वेगळ्या नजरेने बघतील.

0: वा काय ही निस्सीम भक्ती, पावती पुस्तक नसून जणू सीबीआयची नोटीस किंवा वॉरंटच हातात घेऊन फिरतायत हे कार्यकर्ते. वर्गणी न दिल्यास बाप्पा रागवेल की नाही ठाऊक नाही, पण हा निल्या गाडी पार्क करून न देऊन आधीच स्वतःचा राग दाखवेल.
1: सण देवाचा आणि मांडव कार्यकर्त्यांचा, जमा झालेल्या वर्गणीतून देवाच्या मूर्तीपेक्षा कार्यकर्त्यांच्या नाश्त्याचा आणि संध्याकाळच्या बैठकांचाच खर्च जास्त होतो हे उघड सत्य आहे. वर्गणी जमा झाली की पुढं काय होतं? पुढे सुरू होतो संगीताच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा डॉल्बीचा धुमाकूळ.

ओय डीजे वाले भाऊ बीएस वाढव, असा बीएस पाहिजे की शेजारच्या काकूच्या खिडकीच्या काचा वाजल्या पाहिजेत. आज रात्रभर नाचायचंय. अय रोहन मोबाईल पकड, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ट्रेंड झाला पाहिजे. हान की बडव.

0: अरे जग्या, शेजारच्या आजोबाची तब्येत बरी नाही. अरे समोरच्या बाळाला आवाजाचा त्रास पण होतोय, थोडा डॉल्बीचा आवाज कमी कर.
1: अरे जा रे, आजोबांना सांग कानात कापूस घालायला. गणेश चतुर्थीला वर्षातून एकदाच तर बाप्पा येतो. देवाच्या नावानं एवढं सहन करावंच लागन. आज फक्त नाचायचं, शिट्ट्या वाजवायच्या आणि रील्स बनवायच्या. धूमधडाका होऊन दे.
2: आ हा हा हा, काय अप्रतिम शोध.

0: जग्याचा? आरत्या आणि भजनांनी वातावरण पवित्र होण्याऐवजी डीजेच्या बेसवर शेजारच्या खिडक्या वाजवणे म्हणजे यांच्या मते भक्ती.
1: डीजेच्या गाड्या उभ्या राहिल्या की माणसाच्या हृदयाचे ठोके आणि गाडीचा बेस मॅच होतो. आरत्यांचे शब्द पाठ असोत वा नसोत, पण अश्लील गाण्यांवर डिस्को डान्स करण्यात आमची युवा शक्ती धन्यता मानतेय.
0: बाप्पाच्या समोर डोळे मिटून प्रार्थना करण्याऐवजी मोबाईलचा कॅमेरा कसा धरायचा यातच आजचा भक्त व्यस्त आहे. बाप्पाच्या आशीर्वादापेक्षा इंस्टाग्रामवरील लाईक्स आणि कमेंट्स आज जास्त महत्वाच्या झाल्यात. देव सर्वांचा एकच, पण सामान्य माणसाला 5 तास रांगेत उन्हात ताटकळत ठेवतात आणि बड्या नेत्यांना थेट रेड कार्पेट अंथरतात.
1: आणि विसर्जनाच्या दिवशी काय होतं? रासायनिक रंगाच्या अवाढव्य मूर्ती प्लास्टिक नदी आणि समुद्रात फेकून दिलं जातं.
0: विसर्जनाच्या दिवशी बेभान होऊन नाचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्ग वाचवाचे स्टेटस ठेवायचे. या सोयीस्कर निष्ठेला काय म्हणावं?
1: दुसऱ्या दिवशी काठावर विखुरलेल्या मूर्तींचे अवशेष पाहिले की आपण बाप्पाचा सन्मान केला की अपमान, असा प्रश्न पडतो.
0: निसर्गाची हानी करून केलेली पूजा बाप्पाला तरी कशी पावेल? आपण वेळेत जागे झालो नाही तर ही विकृती आपल्या संस्कृतीला गिळून टाकेल.
1: आज गणेश चतुर्थी साजरी करताना आपण हे सगळं बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
0: वर्गणीच्या नावाखाली सक्तीची वसुली करणं, डॉल्बी डीजेने लोकांचे कान बहिरे करणं आणि भक्तीचा कॉर्पोरेट इव्हेंट करणं आता थांबवलंच पाहिजे.

0: आज जेव्हा आपण स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या गणेश उत्सवाचं बदलतं स्वरूप यावर बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावच्या गणेश उत्सवाचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
1: बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावात साधारणपणे 300 वर्षांपासून 13 गावांसाठी एक गणपती बसवला जातो. कुंभारी मातीपासून तयार होणारी मोरावर आरूढ अशी ही गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करत गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला जात आहे. विशेष म्हणजे गावात दुसरा सार्वजनिक गणपती बसवला जात नाही. 6000 लोकसंख्येच्या लिंबा गणेश येथील सरकारवाड्यात गणेश चतुर्थीला मोरावर आरूढ असलेल्या या गोजिऱ्या गणेशाची स्थापना केली जाते.
0: आजही ही परंपरा या गावात कायम आहे. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्वच व्यवस्था सरकारवाड्यातील कानिटकर कुटुंब सांभाळते. त्याचबरोबर वंश परंपरेने मूर्तिकलेचा वारसा दिवंगत मूर्तिकार माणिकराव कानिटकर यांच्या घरात आहे. सध्या त्यांचे चिरंजीव उमेश कानिटकर हे मूर्ती तयार करतात. गावाजवळील मुळुकवाडी येथील आहेरकर हे कुंभारही वंश परंपरागत पद्धतीने मूर्तीसाठी माती पुरवतात. विशेष म्हणजे गावातील परीट बांधव या गणपतीच्या मिरवणुकीत पालखीसमोर धोतराच्या पायघड्या घालतात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती

0: बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात चंद्र पुष्करणी तीर्थावर गणेशाला गौरी विसर्जनाच्या दिवशी निरोप दिला जातो. संपूर्ण गावातील विविध जाती धर्मातील लोक गुलालाची उधळण नितांत श्रद्धेने सहभागी होत असलेल्या आगळा वेगळा गणेश उत्सव गौरी विसर्जनाच्या दिवशी संपतो.
1: महाराष्ट्रातील मोरगाव पाली रांजणगाव या अष्टविनायकांप्रमाणे लिंबा गणेश येथे द्वाराची परंपरा असून या क्षेत्राचं महात्म्य अतिशय मोठं आहे.
0: पर्यावरणाचा समतोल पारंपरिक भक्तिभाव संस्कृतीची जोपासना जणू हाच संदेश हा लिंबा गणेश गावचा गणेश उत्सव आपल्याला देतो. मग आपण कुठं चुकतोय हा विचार आपण करायला नको आणि हीच वेळ आहे आता आपण इथे थांबून विचार करायलाच हवा.

0: चला या गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं काही संकल्प करूया. जबरदस्तीची वर्गणी बंद करून स्वखुशीने मिळणाऱ्या निधीचाच वापर करूया. डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज थांबवून पारंपरिक आणि सात्विक वादनाला प्राधान्य देऊया. गर्दी आणि पैशांच्या भपक्यापेक्षा सामाजिक मदतीला महत्व देऊया.
1: लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरू केला होता त्या सामाजिक आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांकडे पुन्हा वळूया. हीच बाप्पांची खरी पूजा ठरेल.

0: आत्ताच आपण गणेश चतुर्थी निमित्त विशेष ध्वनिरूपक ऐकलं. गणेशोत्सव काल आणि आज. लेखन चंदू प्रकाश तेलप. पात्र परिचय निल्या विशाल वाघमारे. अवी संकेत खोले. जग्या कैलास ढेमरे. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमची आजची पहिली प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत सोनाली सावंत.

सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत तुमचा आवडता कार्यक्रम लख लख चंदेरी. कार्यक्रमाची सुरुवात करूया कयामत से कयामत तक या चित्रपटातल्या आनंद मिलिन यांनी संगीतबद्ध केलेल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेने. गायक कलाकार आहेत अलका याज्ञिक आणि उदित नारायण.

0: प्यार झुकता नहीं या चित्रपटातलं हे गीत होतं एस एच बिहारी यांचं. आवाज होता शब्बीर कुमार यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत राहणार आहोतच, मात्र आता घेऊया एक छोटीशी जाहिरात विश्रांती.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.

मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम, लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या स्वरातली ही रचना होती वर्मा मलिक यांची. उत्तम जगदीश यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं वारीस या चित्रपटातलं. श्रोते हो, आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची आठवण. आज 14 सप्टेंबर सकाळी 9:30 वाजता या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा याविषयी संजय वर्तक यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, वेळ लक्षात असू द्या, 14 सप्टेंबर सकाळी 9:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

लखलख चंदेरी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जावेद अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. चित्रपट मिस्टर इंडिया.

किशोर कुमार आणि अलिशा चिनॉय यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. लखलख चंदेरी या चित्र कार्यक्रमात यानंतर ऐकूया साजन या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
3: सचिन
2: मम्मी
3: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात. गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळालाय तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं ते दोघांचं ते लोकांना दाखवायचं काय ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संजय वर्तक यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, गणेशोत्सव हा उत्सव आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. गणपती यायच्या आधीपासून ते अगदी विसर्जनापर्यंत सगळीकडे कसं उत्साही वातावरण असतं. आज आपण सगळेच जण पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विचार करतो आणि त्या पद्धतीने गणपतीची आरास करतो, जेणेकरून पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान होईल आणि आपली संस्कृती परंपरासुद्धा जपली जाईल. तर श्रोते हो, आज आपण सलग 16 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संजय वर्तक यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी असं म्हटलं की गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषयसुद्धा आहे. गणेशोत्सव आहे म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं. आपण वाट बघत असतो दरवर्षी नेमकी काय आरास करायची, कसं मखर सजवायचं. हे सगळं करताना आपल्याला सगळ्याच गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि ते भान तुम्ही गेली 16 वर्ष करता आहात. तुम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताय, त्याबद्दल आधी तुमचं मनपूर्वक अभिनंदन मी करते. मला असं सांगा की गणपती बनवताना सुद्धा किंवा गणपतीच्या मूर्ती हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. जसं की गणपतीच्या मूर्ती जर मातीच्या नसतील तर त्याने पुन्हा आपल्या पर्यावरणाला नुकसान होतं, कारण त्याचं विसर्जन आपण नदीमध्ये, समुद्रामध्ये किंवा आपल्या इथे जे काही जलाशय असेल तिथे करत असतो आणि मग तिथे पाणी प्रदूषण होतं. तर मला सुरुवातीला असं सांगा की तुम्ही जो पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता तर त्याची सुरुवात मला वाटतं मूर्तीपासूनच होत असेल. मूर्ती तुम्ही स्वतःच बनवता, त्याविषयी सांगा.
1: मूर्ती बनवतो ती साधारण आपण पॅकिंगचा पुठ्ठा असतो ना, त्याच्यापासून मी बनवतो. आणि जी मूर्ती तयार होते ती संपूर्ण पुठ्ठ्याच्या सांगाड्यापासून तयार होते.
0: बर.
1: आणि ती पुरी आतून भरीव असते, म्हणजे कार्डबोर्डचं हे पोस्टर नसतं त्याला.
0: बर.
1: जशी मूर्ती असते त्याची मूर्ती असते आणि त्या मूर्तीचं निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही त्याच्यामुळे.
0: बर. पण मग हे सगळं करताना त्यामध्ये माती वापरता की नाही?
1: माती नाही, टिश्यू पेपर, कागद आणि गम त्याची असते ती.
0: अच्छा. मला असं वाटतं की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की काय म्हणायचं, आपली एक परंपरा अशी आहे की गणपती हा नेहमी मातीचा असतो, तर हे तुम्हाला कसं सुचलं की पुठ्ठ्यापासून आपण गणपती बनवला पाहिजे?
1: कारण कसं आहे, मुंबईत आपण जर गेलो विसर्जना दुसऱ्या दिवशी जो निर्माल्य असतं सगळं समुद्रकिनारी ते बघून अक्षरशः मनाला कसं तरी वाटतं. म्हणजे एक अवयव सगळे बाजूला पडलेले त्याच्यापासून म्हणजे कसं तरी वाटतं. आपण त्याची पूजा करतो 10 दिवस आणि नंतर तो टाकून दिल्यासारखं करतो, तसं कोणी करू नये याच्यासाठी आपल्याला ते कसं

0: झाडात किंवा कुठेही टाकलं तरी त्याचं खत किंवा काय तयार व्हायला पाहिजे.
1: बरोबर,
0: असा आमचा त्याच्यामागचा हेतू आहे.
1: बरोबर, म्हणजे त्याची पुन्हा माती झाली पाहिजे. बरोबर ना, म्हणजे जेणेकरून जे तुम्ही म्हणताय असं विद्रूप दृश्य आपल्याला दिसतं ते बघायला लागू नये म्हणून. मला सांगा की कधीपासून तुम्ही हे सगळं करताय, म्हणजे ही संकल्पना आता तुम्ही म्हणाल असं की हे दृश्य बघितल्यानंतर सुचली, कधीपासून बनवताय तुम्ही हे?
0: हे जवळजवळ मी 16-17 वर्षात चालू आहे आमचं, 16 वर्ष कंटिन्यू आमचं चालूच आहे.
1: बरोबर, मग त्याची सुरुवात आता पर्यावरणपूरक गणपती बनवायचा आहे, मला असं विचारायचं आहे की तुमचा कारखाना आहे की फक्त स्वतः पुरेसच करता?
0: नाही नाही, मकर म्हणून स्वतःपुरतं त्याच वर्षी दरवर्षीचं वेगवेगळं आपण करायचं असेल.
1: अच्छा, बरं बरं बरं. मला असं सांगा की गणपती बनवणं ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे, त्यासाठी खूप विचार, आणि तुम्ही म्हणाला तसं की त्याचं एक रूप जे आपण देवाचं रूप म्हणून बघतो तर ते रूप चांगलं येण्यासाठी त्याच्यावर मेहनत घ्यायला लागते. नेमका किती दिवसांचा कालावधी आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: आणि मेन गणपती बनवायचा म्हणजे मनापासून त्याला श्रद्धा लागते, कारण जे गणपतीचे तोंड आहे ती तोंड आणि कान त्याचे करणं म्हणजे भरपूर कठीण असतं तसं, आणि ती जिद्द मध्ये सोडून चालत नाही. एकदा बनवायला घेतलं ते पुरं करायला लागतं त्याचं.
1: बरोबर,
0: आणि साधारण ही सुरुवात गोकुळाष्टमी पासून चालू असते आमची.
1: बर, अच्छा. पण मग हे सगळं जे तुमचं रॉ मटेरियल आहे ते कसं काय तुम्ही जमा करता, म्हणजे ते पण सगळं सांगा की कसं बनवता, नेमकी काय सुरुवात करता या सगळ्याला तुम्ही?
0: आधी संपूर्ण किराणा माल दुकानातून पुठ्ठे जाऊन आणायचे लागतात.
1: बर,
0: पुठ्ठे आणल्यानंतर त्याला व्यवस्थित कटिंग करून ते साफ बिप करून सगळे व्यवस्थित ठेवायला लागतात, कारण त्याची नंतर आपल्याला देव बनवायचं असतो त्याचा.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे सफाई करायला लागते त्याची पुरी, आणि नंतर ते त्याचा आकार देऊन त्याच्यावर कटिंग करून मग ते वापरण्यात येतात त्याला.
1: अच्छा, म्हणजे ते भिजवून त्याचं वगैरे असं नाही?
0: नाही नाही नाही, अखंड पुठ्ठे फक्त ते वाकवून किंवा आकार देऊन ते तयार करतात.
1: काय सांगता? अच्छा, बरं.
0: म्हणजे गोल शेप किंवा चौकोनी कुठे किंवा हाताचा आकार पाहिजे असेल तर.
1: बरं बरं,
0: ते तसंही बनवतो.
1: अच्छा, म्हणजे कठीण काम आहे तुमचं.
0: हा, त्याला जिद्द भरपूर लागते, म्हणजे काम अर्धवट टाकून चालत नाही ते.
1: हो, म्हणजे माझ्या संकल्पनेत असं होतं की याचा तुम्ही लगदा करता आणि त्यापासून गणपती बनवता असं मला वाटलं होतं.
0: नाही नाही, अखंड पॅकिंगचा पुठ्ठाच असतो तो, फक्त त्याला राऊंड शेप देऊन तुमचे हात पाय सोंड सगळं बनवायचं.
1: ओ,
0: आणि त्याला आतून सपोर्ट सुद्धा द्यायला लागतो, म्हणजे जाड करायला लागतो, नाही तर परत लवचिक होतो ना.
1: बरोबर बरोबर बरोबर, म्हणजे कौशल्याचं काम आहे तुमचं, नाही का? मला असं सांगा की गणपती तर तुम्ही म्हणालात तसं तुम्ही बनवताय की त्याची पुन्हा माती होणं हा एक तुमचा साधा सरळ उद्देश होता, पर्यावरणपूरक देखावा बनवावा हे तुम्हाला कसं काय सुचलं, म्हणजे त्याबद्दल सांगा.
0: आपण एवढे जे सगळं डेकोरेशन करतो किंवा आरास करतो त्याच्यापासून लोकांना काहीतरी थोडा तरी संदेश बघितल्यावर मिळाला पाहिजे, म्हणजे आपण सुद्धा असं करावं अशी त्यांना सुचलं पाहिजे त्याच्यातून, असं त्याच्यातून मागतं द्यायचा संदेश असतो आमचा.
1: बरोबर,
0: म्हणजे एखाद्या लहान मुलांनी बघितलं, आता हे मकर करायचं सध्या हळूहळू फॅड कमी आले मोबाईलच्या ह्याच्यामुळे.
1: बरोबर,
0: ते म्हणजे कुणीतरी बघून लहान मुलगा मला पण असं करता येईल काय असं केलं तरी चालतंय.
1: पण म्हणजे मग पर्यावरणपूरकच काम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय नेमकं अपेक्षित होतं की आपल्या परसावात ज्या गोष्टी असतात किंवा आपल्या आसपास ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी घेऊनच आपण हे बनवावं हे कधी काय सुचलं तुम्हाला, त्यासाठी काही घडलं का गोष्ट काही?
0: हा, थर्माकोल जरी आणायचं म्हटलात किंवा कार्डबोर्ड बाजारातून विकत आणायचं म्हटलं तरी त्याला भरपूर पैसे खर्च होतात.
1: बरोबर,
0: आणि आजूबाजूला आपल्या निसर्गात भरपूर वस्तू आहेत तशा.
1: खरंय,
0: ज्याच्यातून आपल्याला काही बनवू शकतो आपण, उदाहरणार्थ नारळाच्या झावळा किंवा त्याची किशी असं काही वस्तू किंवा पुट्टे बांबूच्या काट्या.
1: बरोबर,
0: झाडाची पानं. आता एक वर्ष तर आम्ही झाड असताना नारळाच्या पानाचं त्याच्यापासून तर पुरा अखंड मूर्ती बनवली, 10 फुटाची अखंड मूर्ती नारळाच्या झाडाची होती.
1: काय सांगता काय, वा.
0: म्हणजे जसे झाप विणतात ना कोकणामध्ये झाप विणतात त्या पद्धतीने विणून ती मूर्ती तयार केलेली होती.
1: अच्छा, म्हणजे मला असं वाटतंय की आपल्याला आपल्या आसपास अनेक गोष्टी असतात, फक्त तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे की मला वाटतं वेगळं काही करतोय आपण असं नाहीये, उलट त्यापासूनच केलं पाहिजे, नाही का?
0: मयूरपंखी झाड होतं त्याच्यापासून सुद्धा 10 फुटाची एक मूर्ती बनवली होती.
1: बर,
0: मयूरपंखी झाडाची पानं जी असतात त्याच्यापासून ती संपूर्ण पुट्ट्याला बांधून दोऱ्याने त्याच्यापासून 10 फूट उंचीची आणि 6 फूट रुंदीची एवढी मोठी गणपतीची मूर्ती बनवली.
1: अरे वा, मला असं वाटतंय की खूप चांगली संकल्पना आहे तुमची ही, आणि नुसतीच 1-2 वर्ष हाऊस म्हणून केली असं न थांबता तुम्ही सतत 16 वर्ष हे सगळं करत आहात. मला असं सांगा की आजपर्यंत तुम्ही जे काही देखावे बनवले आहेत त्याबद्दल मला सांगा की कधीपासून हे तुम्ही करता आहात, आणि थोडंसं

0: त्याविषयी जरा सविस्तर सांगा.
1: सगळ्यात पहिलं वर्ष म्हणजे आम्ही पाच नारळाचा गणपती आहे, अखंड पाच असलेले नारळ असतात,
0: हां,
1: ते एकमेकाला जोडून त्याचा पाच नारळाचा अखंड गणपती केलेला आहे, तो साधारण 2 फुटाचा आहे.
0: बरं.
1: दुसऱ्या वर्षी नंतर आम्ही याचा मयूरपंखी झाडाच्या पानाचा गणपती बनवला, तो 10 फूट आहे. आणि नंतर जो बनवलाय तो नारळाच्या किशीपासून बनवलाय.
0: बर.
1: आणि त्याची पण उंची 10 फूटच आहे. आणि गरुडावर बसलेला जो ह्याचा होता गणेश, तो गवताचा पेंढा असतो म्हणजे भाताचं, त्या पेंढ्यापासून त्याचा गरुड बनवून त्याचा गणपती केला होता. आणि त्याच्या तोंडावर सगळे तांदूळ चिकटवले होते.
0: अच्छा.
1: त्याच्या मुखवट्यावर.
0: बरं बरं. म्हणजे एकतर हे संयमाचं काम आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कल्पकता त्याच्यामध्ये खूप आहे.
1: प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दिसलं पाहिजे त्याच्यात, ह्याच्यातून चिकटवलं तर काय होईल. आता करोनाच्या काळात जो गणपती बनवता त्याच्यापासून सगळे साबुदाणीचे गणपती केला होता तो पुरा.
0: बर बर.
1: म्हणजे ते जशा गोळ्या मिळतात आयुर्वेदिक तशा दिसायला पाहिजेत म्हणून त्याच्यावर पुरे साबुदाणे चिकटवले होते.
0: अच्छा. ओके ओके. म्हणजे त्या त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही ते प्रयत्न केलात की कसं बनलं जातं हे, नाही का?
1: त्याच्यापासून लोकांना काहीतरी गेलं पाहिजे, संकल्पना आपली लोकांच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे.
0: बरोबर बरोबर. सर, 2010 पासून तुम्ही असे विविध पर्यावरणपूरक देखावे बनवताय, तर त्या देखाव्यांबद्दल सांगा. आणि त्या प्रत्येक देखाव्यामागे नेमका काय संदेश तुम्हाला द्यायचा होता तेही सांगा.
1: पहिला जो गणपती आम्ही बनवला तो पाच नारळ अखंड असोले असतात, ते कोकणात कुठेही उपलब्ध मिळू शकतात तुम्हाला.
0: बरोबर.
1: आणि त्याचा सहज वापर करून तुम्ही त्याचा गणपती बनवू शकता. फक्त तुमची मनात जिद्द हवी त्याला, सोंड कशी लावायची, काय करायचं ते सगळं पाहिजे त्याला. म्हणजे आपल्या घरात सहज न पैसे खर्च करता ज्या वस्तू मिळतात त्यापासून बनवण्याचा हेतू आहे तो.
0: सुरुवात तिथून झाली.
1: हा, तिथून सुरुवात केली.
0: त्यानंतर
1: दुसरं वर्ष केलं आम्ही त्याचा सुपारीच्या झाडाची जी इरी असते त्याच्यापासून तो बनवलाय. इरीचे जे पान असतं सुपारी झाडाचं ते कटिंग करून त्याचा गणपती बनवलाय.
0: बर.
1: म्हणजे तेही सुद्धा तुम्हाला अगदी घर बसल्या तुम्हाला कुठेही मिळू शकेल. नंतर बनवलाय तो एक लाकडाच्या भुश्याचा.
0: अच्छा.
1: ते सुद्धा सहज असं मिळणारं सामान आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गेलात नाही ज्याचं नंतर निर्माल्य होतं ते झाडात टाकलं तरी तुम्हाला ते माती होऊन जातं त्याच्यामध्ये.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: नंतर बनवला तो मयूरपंखी झाडाच्या पानाचा गणपती. तो 10 फूट साधारण उंची होती त्याची. आणि त्याचा संदेश दिलाय हे निसर्गाला कुठलंही हानं न होता जी तुम्ही तोडून टाकता झाडं पावसात त्याचा पानाचा वापर करून तुम्ही गणपती बनवू शकता.
0: अच्छा.
1: आणि नंतर जो बनवलाय तो वड्याच्या पानाची पत्रावळ्या बनवतात.
0: बर बर.
1: सुकलेले वड्याची पानं असतात त्याच्या पत्रावळ्या असतात, कोकणामध्ये भरपूर मिळतात ते तशा. त्याच्यापासून एक गणपती बनवलाय. त्याची पण साधारण उंची 10 फूटच आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे त्याचं नंतर तुम्ही विसर्जन करताना काही त्याच्या झाडात ठेवलं नुसतं नेऊन तरी ते त्याच्या झाडात माती होती त्याची.
0: बर बर.
1: म्हणजे निसर्गाला कुठलीही हानी होत नाही त्याच्यापासून. त्याच्यानंतर बनवलं तर भाताचा पेंढा असतो ना तोही सहज मिळतो कुठेही, त्याच्यापासून गरुड बनवून गरुडावर बसलेला गणपती बनवलेला आहे.
0: अच्छा.
1: भाताच्या पेंढ्याचा. आणि नंतर बनवलाय तर एक वाळूचा बनवलाय, त्याच्यापासून स्त्री भ्रूण हत्या हे जे वाळूत गणपतीचा तो तयार करतोय त्याचं रांगोळी तयार करतोय अशी दाखवली होती. तो सीन होता. गणपतीपुळ्याचं मंदिर दाखवलं होतं.
0: बर.
1: हा. समुद्र किनारी तो गणपती दाखवला होता. आणि नंतर दाखवलाय तो ह्याचा प्लॅस्टिक मुक्त करणारा राक्षस त्याला वध करतोय असा गणपती दाखवला होता. तो फणसाची पानं असतात त्याच्यापासून बनवलेला होता.
0: बर. म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टींचा
1: तुम्ही कुठेही निसर्गात कुठलेही सहज मिळतं ते आपण बनवू शकतो त्याच्यापासून. म्हणजे तुमचं डोकं असेल तर तुम्ही काही करू शकता.
0: बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यानंतर
1: बनवलाय तो भारतीय नौदल वायुदल आणि ह्याच्याच त्यांना सलामी म्हणून एक केलेला होता. तो कागदाचा केलाय पूर्ण टिश्यू पेपरचा.
0: अच्छा अच्छा.
1: टिश्यू पेपरचं ते नौदलाचं ते हे विमान बोट सगळं केलं होतं त्याच्यात.
0: बर.
1: आणि त्याला सलामी म्हणून दिला होता.
0: अच्छा.
1: दुसरा एक केला होता करोनाच्या काळात, 2 वेळा केला. करोना मर्दन करणारा एक गणपती. आणि तो आता जी तुमची संकल्पना आली जे लटकता गणपती करतात तशी वरून करोना मर्दन त्रिशूल धरून गणपती करोनाच्या ह्याला मारतोय. तेव्हा तर 90 डिग्रीचा तो गणपती तेव्हा केला होता. त्यासाठी आता जी संकल्पना आली तुमची बॅलेन्सिंग मूर्ती म्हणतात ती तेव्हा केली होती मी.
0: अच्छा.
1: करोनाच्या काळामध्ये.
0: बरं बरं.
1: आणि नंतर एक केलाय तो याचा पडक्या शाळा आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या कशा वाचवतील असा एक मुलगा त्या गणपती बाप्पाला विनंती करतोय. हे गणराया माझ्याकडे तरी तुझ्यात पायाशी लाखोची देणगी देतात, त्यांची नजर माझ्या शाळेकडे सुद्धा जाऊ दे आणि म्हणजे माझी शाळा सुधरू दे असा त्याच्यापासून संदेश दिला होता.
0: बरं बरं. तेव्हा काय वापरलं होतं पण मग?
1: तेव्हा कागद आणि ह्याचं आपलं

0: टिश्यू पेपर असतात ते त्याच्यापासून बनवलं होता.
1: अच्छा.
0: म्हणजे तो मुलगा गणपती बाप्पाला सांगतोय, बाप्पा मला तू इथे आमच्या देणगीदारांचं लक्ष इकडे शाळेकडे येऊ दे. आणि नंतर एक बनवलाय तो जलप्रदूषण जो होता, म्हणजे तुम्ही पाण्यात पीओपीच्या मूर्ती टाकता आणि समुद्राला जी हानी होते, त्याच्यापासून मी एक बनवलाय मत्स्यावतार बनवला होता. तो फणसाच्या पानांचा बनवलाय मत्स्यावतार पुरा. आणि जे शिंपले मासे ज्यांना जी इजा होते ते संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यात देखाव्यात केला होता त्याच्यात.
1: बरोबर.
0: पण तो पूर्ण इको फ्रेंडलीच.
1: मला असं वाटतं की आपण जे करणार आहोत गणपतीसाठी, जसं सुरुवातीला मी म्हटलं की उत्सव तर साजरा करायचाच आहे, तो साजरा करताना एक संस्कृती परंपरा आपण जपतच आहोत, पण तुम्ही असा वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केलात आणि पर्यावरणपूरक गणपती, गणपतीचे देखावे बनवलेत. आणि मला असं वाटतं की असा एक नुसता गणपती बनवलाय असं नाही, ते देखावे बनवलेत, त्यातून तुम्ही एक वेगळा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केलाय, ही मला वाटतं एक कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. अशाच वेगवेगळ्या युक्त्या तुम्हाला सुचत राहू देत आणि असेच वेगवेगळे देखावे मला वाटतं लोकांना बघायला मिळू देत. आणि जर त्यातून काही लोकांना आणखीन काय म्हणायचं स्फूर्ती मिळाली तर तुमच्यासारखी अनेक लोक अशा पद्धतीचे गणपती बनवू देत. आणि मला वाटतं जी संकल्पना आहे मुख्य आपली, की आपली देवता आहे, देवतेचं जे काही आपल्याला करायचे ते इतकं चांगल्या पद्धतीने होऊ दे की तो खरोखरच आपल्याला आशीर्वाद देईल, नाही का?
0: नाही, मला असं वाटतं की नवीन मुलाला पिढीला हे आता करायला हवंच त्यांनी. याच्यात लक्ष देणं भागच आहे. मोबाईल सोडून जर हे केलं सगळ्यात उत्तम होईल ते.
1: मला सांगा या वर्षीचा तुमचा देखावा काय आहे?
0: ह्या वर्षी देखावा शंकराच्या पिंडीमध्ये गणपती आहे आणि हिमालयात शंकर दाखवले, त्याचा शॅडो दाखवलेली आहे त्याची.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यापासून तो संदेश देतो आम्ही त्याला, निसर्गाला कुठलाही हानी होऊ दे नाही.
1: बरोबर.
0: आणि तुमच्या मनातली भक्ती तशीच राहू दे.
1: अरे वा, खूप छान. छोटे छोटे मला वाटतं तुम्ही ह्या गोष्टी काय म्हणायचं लक्ष ठेवून वेचताय आणि त्या लोकांसमोर आणायचा प्रयत्न करता आहात. मला असं सांगा की तुम्ही लोकांना काय सांगाल की पर्यावरणपूरक मंगलमूर्तीच्या देखाव्यासाठी काय केलं पाहिजे?
0: साधारण आपण जे मकर करतो त्याचा कसलाही कुणालाही, म्हणजे आपल्याला सुद्धा किंवा निसर्गाला सुद्धा त्रास होता का म्हणे, आपल्या खिशाला परवडलं पाहिजे.
1: बरोबर.
0: मेन म्हणजे त्याचा वेळ कमी वाचला पाहिजे, किती दिवस टिकतं काय त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. त्याच्यावर थोडं तरी जराचं विचार केला तर आपल्याला सहज बनवू शकतं ते आपण.
1: बरोबर बरोबर.
0: म्हणजे हजारात जे तुम्ही खर्च करता त्याच्याऐवजी तुमचं घरातल्या घरात आजूबाजूला कंपाऊंडमध्ये सामान तुमच्या मिळतं घराच्या बाजूला, त्याच्यापासून सुद्धा तुम्ही गणपती, म्हणजे निसर्गात अक्षरशः गणपती तुमचा बसलेला आहे, त्याच्यात तुम्ही
1: त्याला तुम्ही शोधा
0: शोधा तुम्ही.
1: मला असं वाटतं हाही एक खूप चांगला संदेश तुम्ही दिलाय की इको फ्रेंडली म्हणून, म्हणजे पैशाची तर बचत होतेच, आपल्या पर्यावरणाचंही रक्षण होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतःच्या मेहनतीने जर एखादी गोष्ट केली तर तो एक आनंदही मला वाटतं वेगळा असतो, नाही का?
0: तो आनंद सगळ्यात वेगळा असतो.
1: खरी गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की आपण स्वतः त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घेणं गरजेचं.
0: पहिले फार तर दोन वर्ष चुकू शकतं, नंतर तुमचं ते चांगलं होऊ शकतं. नाही, प्रयत्न केला की सगळं व्यवस्थित होऊ शकतं.
1: प्रयत्न ही एक गोष्ट खूप चांगली तुम्ही सांगितली.
0: जिद्द पाहिजे मनात तुमच्या, मी करणारच.
1: आणि हे खूप महत्वाचं आहे, नाही का? सर, मगाशी तुम्ही असा उल्लेख केलात की गणपतीची आरास करताना किंवा त्याचं सगळी सजावट करताना आपण बाजारात जाऊन वस्तू आणतो आणि त्याने सजावट करतो, सजावट छान होते नो डाऊट, पण त्यामुळे आपल्या निसर्गाचं नुकसान होतं. तर काय करावं लोकांनी, तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगाल लोकांना?
0: साधारण म्हणजे थर्माकोल किंवा प्लॅस्टिक पिशवी, प्लॅस्टिक हार आणि पीओपी हे जे मटेरियल आहे, म्हणजे सामान आहे, ते सगळं समुद्रात किंवा पाण्यात विघटन होत नाही त्याचं.
1: बरोबर.
0: पाच पाच अशा वर्ष जसं तसं राहतं. आणि त्या मूर्तीचा बाकीच्यांना, म्हणजे आतल्या वन्यजीवांना किंवा जलप्राण्यांना सगळा त्रास होतो.
1: बरोबर.
0: आणि तसं प्रदूषण काय होऊ नये, आपल्याला स्वतः नंतर थोड्याशा नदीत जर विसर्जन केलं तर तलावात सगळे त्याची घाण होते पाण्याची, त्याच्यावर शेवाळ पकडून सगळे जयजीव जंतू तयार होतात. त्याच्यामुळे शक्यतो आपण आपल्याच्या झाडात किंवा घरात गच्चीमध्ये असं विसर्जन केलं आपल्या गणपतीचा, असा जर असेल पर्यावरणपूरक पुट्ट्याचा किंवा पानाच्या झाडाचा मातीचा, तर तो कसाही म्हणजे विघटन होऊ शकतं त्याचं.
1: बरोबर. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की अशाच वस्तू निवडा की ज्या पुन्हा निसर्गाकडे परत जातील,
0: तशाच निसर्गात तुमचं तयार होईल, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला दुसरा परत उपयोग होऊ शकतो नंतर.
1: बरोबर आहे. सर, तुम्ही ही तुमची आवड म्हणून करताय गणपती किंवा त्याच्यासाठी लागणारा जो देखावा आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी आपले व्यवसाय उद्योग सांभाळूनच ह्या सगळ्या गोष्टी करत असतं, कसा वेळ काढता या सगळ्यासाठी?
0: माझा व्यवसाय टू व्हीलर मेकॅनिकल आहे मी, त्याच्यामुळे दिवसभर मला वेळ नसतो. शक्यतो आपल्या ड्युटी संपली,

0: रात्री की आपण त्याचा तयार कर, पण त्याला मनातून जिद्द लागते म्हणजे मी करू शकेन हे, ते करायला तुमची तयारी पाहिजे तेवढी आतून
1: बरोबर
0: मनापासून
1: बरोबर,
0: आणि त्याला म्हणजे रात्र त्याला बसायला लागतं डेकोरेशन करायला त्याला
1: बरोबर आहे, म्हणजे आधी ती
0: पाहिजे
1: हा संकल्पना आणि तुम्हाला सुचणं
0: पाहिजे, संकल्पना सुचते तसं तयार केलं की गणपतीच्या कृपेने सगळं सुचतंय तुम्हाला.
1: किती सहज बोलताय तुम्ही की त्याच्या कृपेने सगळं होतं,
0: त्याच्या कृपेने सगळं सुचतं ते
1: बरोबर,
0: पुढच्या वर्षी काय करतं ते आधीच सुचलेलं असतं तेवढं
1: बरोबर आहे. मला असं वाटतंय की हे सगळं जेव्हा आपण करत असतो म्हणजे मुळात कुठलीही गोष्ट करत असताना आपल्या घरातल्यांचं पाठबळ, घरातल्यांची साथ ही खूप महत्वाची असते, त्याबद्दल सांगा.
0: घरातल्यांची साथ आधी नसते, तयार होईपर्यंत काही कोणी येत नाही, आणि एकदा त्याला आकार यायला लागला की मग ते सगळेजण आपल्या तयारीला मदतीला येतात म्हणजे हा आधी काय करतो हे लोकांना म्हणजे घरातल्यांना समजतच नाही, त्याच्यामुळे ते आधी कोण आदत लावत नाही त्याला, जेव्हा आकार येतो त्याला तेव्हा मग सगळ्यांचा पाठिंबा म्हणजे मुलं पत्नी आई वडील सगळेजण माझ्या पाठीमागे असतात.
1: अरे वा, मला असं वाटतं आणि कुठलीही गोष्ट आपण जरी करत असलो तरी त्याला घरच्यांची साथ विशेषतः लागतेच, त्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. सर एवढे वर्ष तुम्ही हे सगळं करता आहात, या तुमच्या सगळ्या कामाची दखल घेतली गेली आहे, तुम्हाला काही बक्षीसही मिळालेत असं मी ऐकलंय, त्याबद्दल सांगा.
0: बऱ्याचशा स्पर्धेतून मी बऱ्याचशा भाग घेत असतो, त्याच्यामुळे प्रसार माध्यमांची किंवा याच्यातून जी बक्षिसं मिळतात ती मुंबईपासून सगळे भरपूरशी मिळत असतात, आणि आपल्या स्थानिक रत्नागिरीच्या मंडळांची सुद्धा
1: स्पर्धा
0: असते, त्याच्यात जी बक्षिसं मिळतात ती आम्ही प्रथम क्रमांकापासून अगदी उत्तेजनार्थ किंवा याच्यापासून विशेष उल्लेखनीयपासून मिळालेले आहेत.
1: बरं बरं बरं.
0: आणि ज्याचं आम्हाला जे बक्षीस मिळतं आम्ही ते बाल कल्याण आश्रमाला किंवा आमच्या असोसिएशनला मॅकॅनिकल असोसिएशनला देऊन टाकतो.
1: अच्छा, म्हणजे त्याचाही उपयोग समाजासाठी करता तुम्ही.
0: समाजासाठी व्हायला पाहिजे, आपल्याला देवाने भरपूर दिले ना, देवाने दुसऱ्याला द्यायचं.
1: अरे वा, मला असं वाटतं की नुसतं पर्यावरण पूरक देखावा करणं ही एक आवड तुम्ही म्हणून सुरुवात केलीत, आज ती आवड बनता बनता इथपर्यंत तुमचा हा सगळा प्रवास आलेला आहे, अनेक बक्षिसं तुम्ही मिळवलेली आहेत, आणि हे सगळं केल्यानंतर जी काही मिळालेली बक्षिसाची रक्कम आहे ती पुन्हा समाजालाच दिलेली आहे तुम्ही, मला हा सुद्धा एक खूप मोठा संदेश तुमच्या या सगळ्या कार्यातून.
0: राज्यपालांपासून बक्षिसं घेऊन आलेला आहे मी.
1: अरे वा, या सगळ्यासाठी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, आणि अशाच नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू देत आणि तुमच्या हातून खूप छान छान देखावे बनवले जाऊ देत, आणि मला वाटतं जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो असाच तुमचा तुम्ही देत रहा समाजाला. याच्यातून दोन जरी व्यक्ती अशा घडल्या की ज्यांनी असेच पर्यावरणपूरक देखावे
0: असं म्हटलं पाहिजे त्यांनी,
1: आणि मला वाटतं त्यांना तुम्ही नक्कीच मार्गदर्शन कराल, नाही का? सर अजून एक जाता जाता प्रश्न विचारते की काय सांगाल लोकांना, नेमकं काय करावं?
0: आता जो गणपती उत्सव चालू आहे तुमचा, त्याच्यात तुम्ही आपली मन ओतून त्याच्यात जर केलं तरच तुमचा गणपती प्रसन्न होणार तुमच्यावर, आणि त्याच्यात जर तुम्ही त्याचं नुकसान करायला गेलं तर तुम्हाला त्याच्यातलं सगळं तोटाच होणार त्याचा. मनापासून जर तुम्ही कुठलीही गोष्ट म्हटलीत करायची तर होऊ शकते, आणि असं आमचा देखावा बघून त्याच्यापासून सुचू दे लोकांना, म्हणजे मी असं करेन पुढे किंवा मला करता येईल काय बघेन, असं जरी प्रयत्न केला तरी भरपूर होईल.
1: वा, मला असं वाटतं की खूप छान संदेश सरांनी दिलेला आहे, आणि आत्ता जो काही गणपती उत्सव चालू आहे आपला तर त्याच्यामध्ये तुम्ही पर्यावरणाला नुकसान न होता आरास करा, गणपतीची भक्ती करा, आणि हा गणेशोत्सव आनंदाने साजरा करा, याच नोटवर सर आज आपण इथे थांबूया. सर तुम्ही इथे आलात आणि गेली 16 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव तुम्ही कसा साजरा करताय हे आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते, धन्यवाद.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संजय वर्तक यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत तुम्ही आत्ता ऐकली असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक साधीशी स्कृती असते पण त्याच्यातना खूप मोठा संदेश समाजाला मिळतो.

असतो. वर्तक सर गेली 16 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतायत. हा उत्सव साजरा करताना त्यांनी मराठी शाळा वाचवा, जलप्रदूषण टाळा, कोरोना काळात त्यांनी बॅलन्सिंग बाप्पाची संकल्पनाही केली होती, जी आत्ता आपण बघतो आहे सोशल मीडियावर. तसंच हे सगळं करताना कागद, झावळा, पानं यांचा वापर त्यांनी गणपती तयार करण्यासाठी केलेला आहे. थर्माकोल, POP, प्लॅस्टिक या गोष्टी विघटित होत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी दिलेला पर्यावरणपूरक उत्सव हवा हा संदेश खरोखरच अधोरेखित करणारा आहे. त्यांना भरपूर बक्षीसंही मिळाली, पण ती बक्षीसं देखील समाजासाठी लोकोपयोगी ठरतील अशा कामांसाठी त्यांनी दिलेली आहेत. ती रक्कम त्यांनी स्वतःजवळ ठेवलेली नाही. श्रोतेहो, देव आपल्याला देतच असतो, आपल्या हातात त्याच्या कृपेने दान पडत असतं, पण या दानाचा वापरही आपण समाजासाठी कसा करतो हेही तितकंच महत्त्वाचं, कारण त्याच्यासाठी लागते ती सत्सत् विवेकबुद्धी. खरंच हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात असं विविधांगी काम करणाऱ्या व्यक्तींना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आमच्या उद्याच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझा कला प्रवास, या अंतर्गत रत्नागिरीतील प्रसिद्ध व्हायोलिन वादक उदय गोखले यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता, अर्थातच तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे.
0: तेव्हा जरूर ऐका बुधवार दिनांक 16 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
3: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात. गौराकुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही. पण अजूनही खूप ओढ आहे आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
2: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ठीक 10:29 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत तुमचा आवडता कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया जयत रे जयत या चित्रपटातल्या नाध हो महानोर यांच्या गीताने. गायक कलाकार रवींद्र अणे सहकारी, संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारं हे गाणं आपण ऐकलं. चित्रपट होता अरे संसार संसार. गायक कलाकार अनुराधा आणि सुरेश वाडकर, रचना जगदीश खेबुळकर यांची, संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपटांमध्ये अनेक सिद्धहस्त कवी लेखक होऊन गेले आणि त्यांच्याच लेखणीतना उतरलेली ही एकापेक्षा एक सुंदर अशी गाणी. आत्ता आपण जैत्र जैत आणि अरे संसार संसार या दोन चित्रपटांमधली गाणी ऐकलीत, नाधो महानोर आणि जगदीश खेबुडकर यांची. श्रोते हो, ही सगळी गाणी ऐकताना खरंच आपण नकळतपणे त्या जगात केव्हा पोचतो हे समजत नाही, हो ना? त्याच्यामुळेच कितीही जुनी असली तरीही ही गाणी आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकत राहावीशी वाटतात. अशाच

0: गाण्यांचा आनंद आपण घेत राहणार आहोतच, मात्र एका छोट्याशा जाहिरात विश्रांतीनंतर.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
6: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
5: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
6: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: श्रोते हो, जाहिरात विश्रांतीनंतर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकवण्याआधी आठवण उद्याच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 9:30 म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी 9:30 आपण ऐकणार आहात माझा कला प्रवास. या अंतर्गत रत्नागिरीतील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक उदय गोखले यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 15 सप्टेंबर रोजी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. ग. दि. माडगुळकर यांची ही अजरामर रचना. स्वर होता आशा भोसले यांचा. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आणि चित्रपट जगाच्या पाठीवर. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया इहोच नवरा पाहिजे. या चित्रपटातलं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत. स्वर आहे महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा.

0: ऐग तू नीचे ले
1: काशी ग काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग

श्रोते हो, काशी ग काशी तुझी सवय कशी हे गीत म्हणजे दादा कोंडके यांच्या लेखणीतून या गाण्यात उतरलेली गंमत, त्यातला मिश्किलपणा आणि वातावरण हलकं फुलकं करणारी ही एक भन्नाट मेजवानी. मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात

आता थोडासा आपण आपला मूड चेंज केला. आता पुन्हा आपण जाऊया एका वेगळ्या भावविश्वात, जिथे शब्दांपेक्षा नजरा बोलतात आणि सुरांमधून व्यक्त होतं प्रेम.

सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना. अनुराधा आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली ही रचना होती. शांता शेळके यांची संगीतबद्ध केली होती प्रभाकर जोग यांनी. आणि चित्रपट सतीची पुण्याई.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं गदी माडगुळकर यांचं. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातली. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आता प्रसारित करीत आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आमची पहिली प्रसारणसभा. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या म्युझिकल जर्नीमध्ये मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे गणेश चतुर्थी. तुमच्या लक्षात आलं असेलच, आज आपण ऐकणार आहोत एकापेक्षा एक सुंदर अशी गणपतीची गीतं. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.

गणपती बाप्पा मोरया हा गजर करत आज प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पा विराजमान झालेत. नारदांनी रचिलेलं हे संकटनाशन गणेश स्तोत्र. श्रोते हो, वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकटमेव, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन, गणपतीची ही 12 नावंच नाहीत तर ही गणपतीची 12 रूपं आहेत. ज्याला जे हवं ते देणारं, बाप्पाचा जणू आशीर्वाद असणारं हे स्तोत्र. श्रोते हो, गणपतीला नमस्कार करणं म्हणजे केवळ त्या मूर्तीसमोर, देवासमोर आपलं मस्तक झुकवणं नाही, तर आपल्यातल्या अहंकाराला थोडं खाली ठेवून नव्या विचारांसाठी मन खुलं करणं, मनाची कवाडं उघडणं. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे, आरंभाचा देव आहे तो, विघ्नहर्ता आहे आणि आपल्या प्रत्येक नव्या सुरुवातीचा साक्षीदार. याच साक्षीदाराचं स्तवन करणारं हे स्तोत्र आपण ऐकलं आणि आपल्याही कार्यक्रमाचा या स्तोत्राने आपण प्रारंभ केला आहे. खरं तर गणपती उत्सव म्हटलं की प्रत्येकाच्याच मनात खूप काही दाटून येतं, कितीतरी आठवणींचा फेर आपल्याभोवती धरू लागतो आणि त्यातून आपण तर कोकणात राहतो. कोकणातला हा गणपतीचा काळ तर खूप मजेचा, खूप आनंददायी. आत्ताच जर तुम्ही बातम्या वाचत असाल, बघत असाल, तर अक्षरशः 1.5 दिवस 2 दिवस प्रवास करत लोक काहीही करून आपल्या गावाला त्या बाप्पाच्या ओढीने पोहोचत आहेत. कुणाला थेट गाडी मिळत नसली तरीही गाडी बदलून बदलून येत आहेत, पण ठिकाण ठरलेलं आहे, गावातलं आपलं घर आणि घरी येणारा बाप्पा.

0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात गणपतीची गाणी आपण ऐकणार आहोतच, त्याच्याविषयी बोलणारही आहोत. मात्र आता घेऊया एक छोटीशी जाहिरात विश्रांती.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: जाहिरात विश्रांतीनंतर गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या म्युझिकल जर्नीत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करते. श्रोते हो, गणपती म्हणजे कलेची देवता. याच अनुषंगाने आमच्या उद्याच्या विशेष कार्यक्रमाची तुम्हाला आठवण करून देते. उद्या आहे 15 सप्टेंबर. इंद्रधनुष्यच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात माझा कला प्रवास, या अंतर्गत रत्नागिरीतील व्हायोलिन वादक उदय गोखले यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, उद्या 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता, अर्थातच तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. श्रोते हो, आपण बाप्पाविषयी बोलतोय. बघा ना, आजपासून गणपती बाप्पाचा 10 दिवसांचा उत्सव आता जल्लोषात सुरू झाला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, गणपती म्हणजे या उत्सवाच्या काळात 10 दिवसात घरात विराजमान होणारी केवळ एक मूर्ती आहे का हो? नाही, गणपती म्हणजे एक विचार, गणपती म्हणजे विवेक, गणपती म्हणजे अडचणीसमोर न घाबरता मार्ग शोधण्याची बुद्धी. बघा ना, आजच्या काळात आपल्यासमोरची विघ्नही बदलली आहेत, कारण जगच बदलत चाललं आहे. पूर्वीचं शांत संथ आयुष्य जाऊन आता त्याची जागा घेतली आहे धावपळीने. प्रचंड ताण आला आहे, स्पर्धा आहे, सततची डिजिटल दुनिया. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे, आपल्याला हवी आहे, आपण शोधतो आहोत ती स्थिर बुद्धी. गणपतीच्या त्या मोठ्या कानांकडे बघितलं ना की आपल्याला एक संदेश मिळतो, तो असा की ऐका अधिक आणि बोला कमी. त्याचे लहान डोळे सांगतात लक्ष केंद्रित करा. मोठं पोट सांगतं जीवनातलं बरंच काही तुम्हाला आवडो रुचो न पटो तरीही शांतपणे पचवायला शिका. आणि त्याचा तो एकादंत कदाचित एकाग्रतेची आठवण करून देतो. म्हणूनच या बाप्पाची पूजा करताना त्याच्याकडून केवळ सुख मागण्यापेक्षा योग्य विचार करण्याची, योग्य वागण्याची बुद्धी मागितली तर हीच सुंदर भावना पुढे नेत. ऐकूया यानंतरचं हे सुरेख गीत.

श्रोतेहो, आजच्याच दिवशी लोकमान्य टिळकांनी घराघरातला बसणारा बाप्पा सार्वजनिक स्वरूपात उत्सवाच्या माध्यमातून बाहेर काढला, लोकांना एकत्र केलं, त्यातून वेगवेगळे कार्यक्रम, राष्ट्रपतीचा संदेश, पारतंत्र्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांचं एकत्रीकरण करण्यासाठी या उत्सवातून प्रबोधन केलं गेलं. श्रोतेहो, गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय येतं? ढोलताशे, आरती, मोदक. की आपल्या घरातला लहानगा हात जोडून बाप्पाकडे बघणारा एखादा चेहरा. गणपतीबद्दलची ही जी ओढ आहे ना, ती ओढ कोणाचंही वय बघत नाही. शाळेतली मुलं कागद, माती, रंग वापरून गणपती तयार करतात. कुणाचा गणपती पुस्तकावर बसलेला असतो, कुणी पर्यावरणाचा संदेश देणारा करतो, तर कुणी अगदी कल्पकतेनं बाप्पाला नवरूप देतं. गणपती बाप्पाच्या मूर्तीचं हेच वैशिष्ट्य आहे की भक्त त्याला ज्या रूपात बघण्याची इच्छा प्रकट करतो त्या रूपात तो त्याला सहज साकार करतो. पण श्रोते हो, त्या छोट्याशा मूर्तीत केवळ माती नसते, त्यात असते मुलांची कल्पनाशक्ती, त्यांनी भरलेला त्यातला पहिला रंग. आणि म्हणूनच हा गणेशोत्सव ही पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडण्याची एक सुंदर संधी असते. कार्यक्रमात ऐकूया यानंतरचं आणखीन एक असंच सुरेख गीत.

श्रोतेहो, या उत्सवाचा आणखीन एक सुंदर पैलू म्हणजे यामध्ये सगळीजणं एकत्र येतात. बघा ना, आज आपण प्रत्येक व्यक्तीला आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये आपल्या कामात व्यस्त झालेलं बघतो. आपण स्वतःही तेच करत असतो, पण गणपतीचे हे दिवस आपल्याला पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आणतात. गावातली तरुण मंडळी मृदंग टाळ घेऊन घरोघरी आरतीसाठी जातात. एका घरातली आरती संपते, दुसऱ्या घराकडे पावलं वळतात. कुठे आजी आरती म्हणत असते, कुठे मुलं टाळ वाजवत असतात, तर कुठे एखादा तरुण मृदंगाची साथ देत असतो. देव एकच, घरं अनेक, पण भक्तीची भावना मात्र सगळ्यांची सारखी. या उत्सवाची मजा केवळ सजावटीत नसते, खरी मजा असते ती अशा पद्धतीने एकत्र येण्यात.

प्रत्येकाला एकत्र बांधून ठेवणारा हा उत्सव, तोच सुखकर्ता, तोच दुःखहर्ता. बघा ना, तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक नव्या गोष्टीची सुरुवात करताना, नव्या कामाचा शुभारंभ करताना आपण म्हणतो श्री गणेशा केला. कोणतीही नवीन गोष्ट शिकणं म्हणजे श्री गणेशा करणं. हा बाप्पाचा उत्सव आपल्या कोकणासाठी खासच, आणि गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांनाच कोकण आठवल्याशिवाय राहत नाही. इथला उत्सव म्हणजे फक्त घरात मूर्ती आणणं नाही आहे, तर गावाच्या पायवाटेवरून, शेताच्या बांधावरून, वाडीवाडीमधून एक वेगळीच लगबग सुरू होते. डोक्यावर गणपतीचा पाट, सोबत घरातली माणसं आणि पायवाटेने आपल्या घराकडे येणारा बाप्पा. शहरातल्या गजबजाटापेक्षा हा प्रवास आजही वेगळाच आणि आल्हाददायक. मुंबई पुण्यात कामानिमित्त गेलेली माणसं गावाला परततात, अंगण पुन्हा माणसांनी भरतं, घरात आवाज वाढतात, पण मनाला त्याही आवाजात मिळते ती शांतता आणि समाधान. कोकणातला गणपती म्हणूनच देवापेक्षा थोडा अधिक त्या घराला पुन्हा घरपण देणारा एक निमित्त ठरतो.

श्रोते हो, काळ पुढे जातो आहे तसं या उत्सवाचं स्वरूपही बदलत आहे. आता तर मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या देशभरातल्या उत्सवाची छायाचित्रं, व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. तंत्रज्ञान बदलतं आहे तसं उत्सव साजरा करण्याच्या पद्धतही बदलत आहेत. पूर्वी घरगुती सजावट, मातीची साधी मूर्ती, घरच्या घरी केलेला नैवेद्य आणि मोठी आरती सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली. आता मोठमोठे देखावे, आकर्षक रोषणाई, भव्य मंडप, ध्वनिवर्धक आणि कार्यक्रमांची रेलचेल, या बदलांमध्ये उत्साह आहे, सर्जनशीलताही आहे, पण त्याचबरोबर मर्यादेची जाणीवही आवश्यक आहे. कारण उत्सवाचा आवाज इतका मोठा नसावा की आजारी व्यक्तीची झोप उडावी, लहान मुलांना त्रास व्हावा, ज्येष्ठ नागरिकांना अस्वस्थ वाटावं किंवा पक्षी प्राण्यांच्या जगण्यावर त्याचा परिणाम व्हावा. बाप्पाला मोठा आवाज कधीच नको असतो, बाप्पाला हवं असतं ते मोठं मन. पण आज बघा ना, मोठमोठ्या शहरातून अगणित गणपतीची मंडळं आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यात एक वेगळीच स्पर्धा बघायला मिळते. मूर्तीची उंची किती, शेजारच्या मंडळांनी काय आणलं आहे, देखावा कोणता ठेवला आहे, आपण काय करायचं आहे, याच्यातच सगळेजण अडकलेले आहेत. पण बाप्पा तुमच्याकडे हे मागतच नाही आहे, तो मागतोय मनापासून केलेली भक्ती, कोणालाही त्रास न देता साजरा केलेला उत्सव. हो ना?

श्रोते हो, आज घराघरात जल्लोषात सुरू झालेला हा उत्सव पुढचे 10 दिवस असाच सुरू राहणार आहे. प्रत्येक घरात धावपळ असेल, गजबज असेल, शहरातून गावाकडे परतणारी मंडळी असतील आणि त्यांच्याबरोबर रोज तयार करणारे वेगवेगळे पदार्थ असतील, देवाचा नैवेद्य असेल. ह्याच्यातून काय घडत असतं? मागची पिढी येणाऱ्या नव्या पिढीला हा आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे देत असते. याच काळात आपल्याला आता ठरवायला हवं की आपली माणसं हवी की स्पर्धा हवी, आपला अहंकार हवा की आपुलकी हवी, नक्की काय हवं? आत्ताच विचार करायला हवा आणि त्यासाठीच बाप्पाला विनम्र भावाने शरण जायला हवं.

कारण त्यातच मार्ग मिळेल. बघा ना, हातातला मोबाईल केवळ एक फोटो काढतो, काही काळाने मेमरी फुल झाली म्हणून तो आपण डिलीटही करतो. पण आज घरात जमलेल्या प्रत्येकाबरोबर घालवलेला वेळ, घालवलेला प्रत्येक क्षण मनाच्या कोपऱ्यात आयुष्यभर जिवंत राहतो. असाच जिवंत अनुभव ठेवायचा असेल तर मनांनी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. चला तर त्या बाप्पाला आपण हीच प्रार्थना करूया.

श्रोते हो, या मंगलमय वातावरणात आपल्या आवडत्या गाण्यांनी आजच्या कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. गणरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करताना या गीतांमधून उमटलेले भाव आपल्या मनातही दीर्घकाळ दरवळत राहोत हीच सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता या पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, श्रोते हो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होतं. अगदी वाजत गाजत छानपैकी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि मग अर्थातच सगळीकडे मोदकाचा सुगंध दरवळतो. हा, एकीकडे आपण बाप्पाची आराधना करतो, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या या गणपती बाप्पासमोर आपण सहज नतमस्तक होतो, तेव्हा श्रोते हो, गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीता आपण आता ऐकूया. हे रंब तू गणनायका. लेखन आणि निवेदन वैखरी जोशी. गायन कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग. हार्मोनियम साथ अभिषेक साठे. ऐकूया तर हे रंब तू गणनायका.
1: ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश साधियेला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तीनही देवांचे गुणवैशिष्ट्य ज्याच्यात आहे असा गणपती, त्याचं आज घरोघरी आगमन झालंय. खरं तर ह्या गणेश आगमनाची तयारी ही बरेच दिवस आधीपासून सुरू होते. मखर, फुलं, पत्री, पूजन साहित्य, नैवेद्य, प्रसाद, आरत्या, भजनं ह्याची जोरदार तयारी सुरू होते. बऱ्याच ठिकाणी गणेशमूर्ती

आदल्या दिवशीच आणली जाते आणि पहाटेच्या मंगलमय वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. लांबचा प्रवास करून आपल्या घरी आलेल्या ह्या गणपतीच्या श्रमपरिहारासाठी त्याच्या प्रतिष्ठापनेपासून ते अगदी विसर्जनापर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची सेवा करत असतो. गणपतीची आरती भजनं ह्यात सर्वजण अगदी तल्लीन होऊन जातात. काही जण गणपतीची आराधना पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भूपाळी म्हणून करतात. अशीच एक सुंदर भूपाळी आपण आता ऐकूया. रचना आहे कृष्णाताई आठवले.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला मोदक आणि सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो आणि पूजेची सांगता ही आरती करून केली जाते. निरनिराळ्या देवांचं स्तवन करताना सुंदर आरत्यांची रचना अनेक जणांनी केल्या आहेत. गणपतीच्या पारंपरिक आरत्या समर्थ रामदास स्वामींनी केल्या आहेत. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

ही आरती सुरू झाली की मन आपोआप प्रसन्न होतं. असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींना ही आरती अष्टविनायकातील एक गणपती असलेल्या मयुरेश्वराच्या देवळात सुचली. मोरगाव येथील मयुरेश्वर त्याच्या गाभाऱ्यात जेव्हा रामदास स्वामी उभे होते तेव्हा त्या मोरेश्वराच्या दिव्य स्वरूपाचे त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना ही आरती तिथे सुचली जी आज सगळीकडे म्हटली जाते. समर्थ रामदास स्वामींचीच गणपतीसाठी अजून एक प्रचलित आरती आहे, ती म्हणजे नाना परिमळ द्रव्ये सुवासिक सुंदर केशर कस्तुरी टिळक लाविला कपाळी मुकुट कुंडले शोभती कपाळी झळके भावे ओवाळू आरती सिद्धिविनायका. आपल्याकडे महाराष्ट्रात ह्या आरत्या प्रसिद्ध आहेत, तर उत्तर भारतात सेंदूरलाल चढायो अच्छा गजमुख को ही आरती विशेष प्रसिद्ध आहे. अशीच एक सुंदर आरती कृष्णाताई आठवले ह्यांनी रचली आहे, गिरिजा सुत श्री गणेश भक्त वत्सला असं म्हणत त्यांनी गणपतीची आळवणी केली.

ईश्वर हा निर्गुण निराकार आहे असं म्हणतात, तर काहींना तो सगुण साकार रूपात दिसतो. ज्याच्या मनी जसा भाव तसा त्याला त्याचा देव दिसतो अशी सर्वांची भावना असते.

गणपती ही देवता तर अशी आहे की भक्तांना जास्वंदीच्या फुलातही रक्तवर्ण गजानन दिसतो, कोणाला पिंपळ पानात प्रथमेश दिसतो. पूजाविधींमध्ये सुपारीला गणपती स्वरूप मानून शूर्पकर्णाची पूजा केली जाते, तर कोणाला नदीच्या नागमोडी वळणांमध्ये वक्रतुंड गणरायाचा आभास होतो. संत तुकाराम हे खरं तर विठ्ठल भक्त होते, पण त्यांना हाच गणपती विठ्ठलासम भासला आणि त्यांनी त्यांच्या एका रचनेत गणपतीचं सुंदर वर्णन केलं आहे. त्यांना गणपती पायात घागुऱ्या वाळे घालून नाचत येताना दिसतो. विठ्ठलाच्या भाळी जसा कस्तुरीचा टिळा आहे तसाच गणपतीच्या भाळी दिसतो. विठ्ठल गणपती नाही दुजा असं ते म्हणतात. चला आपणही ह्या विठ्ठल गणपतीचं दर्शन संत तुकाराम महाराजांच्या ह्या पुढील अभंगातून घेऊया.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती वंदनेने केली जाते। ह्यामागे सर्वांची ही भावना असते की त्या कलेची देवता असलेल्या अशा गणरायाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असावेत। आपली कला सादर करताना कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नहर्त्याची विघ्नेशाची आळवणी केली जाते। आपली कला अधिकाधिक बहरावी यासाठी गुणाधीश कवीश अशा गजाननाचा वरदहस्त लाभावा हीच प्रत्येक कलाकाराची इच्छा असते। कलाकाराला यशस्वी होण्यासाठी मेहनतीची तयारीची जशी अत्यंत गरज असते ना, तसंच सिद्धिविनायक पाठीशी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ह्या सर्व वाटचालीत जर काही उणीवा राहिल्या, चुका झाल्या, तर हाच विनायक सर्व उणीवा चुका लंबोदर बनून पोटात घेतो ही आपली दृढ श्रद्धा असते। तर अशा ह्या मंगलमूर्तीचंच स्तवन आपण पुढील गीतात ऐकू।

गणपतीचं आगमन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होतं. भाद्रपद हा मराठी महिन्यातील सहावा महिना. वर्षा ऋतू त्याच्या उत्तरार्धाकडे आलेला असतो. शेतांमध्ये पेरणी झालेली असते आणि आता पिकांना बहर येण्याचा असा हा काळ. समस्त शेतकरी वर्ग पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. कोरडा दुष्काळ, पूर किंवा रोगराई ह्यापासून पीक वाचलं पाहिजे हीच त्याची इच्छा असते. आणि अशावेळी वरदविनायक अशा ह्या श्री गणेशाचं पृथ्वीवर आगमन होतं. त्याच्या कृपेने निसर्गचक्र, ऋतूचक्र योग्य मार्गक्रमणा करतं आणि मग मनुष्य, प्राणी, पक्षी सर्व आनंदित होतात. पाऊस पाणी छान झाल्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदी होते आणि प्रत्येक जण मग आपल्या ह्या लाडक्या शुभंकराची निरनिराळ्या नावांनी स्तुती करतो. ओंकार, मयुरेश, बल्लाळेश्वर अशी या गणरायाची किती नावं आठवावी. स्मृती प्रभू ह्यांनी पण त्यांच्या या गीतात अशीच गणेशाच्या वेगवेगळ्या नावांची छान माळ गुंफली आहे.

कार्याच्या प्रारंभी म्हटला जातो. कार्यामध्ये कोणतंही संकट विघ्न येऊ नये म्हणून हा शुभश्लोक म्हणण्याची प्रथा आहे. नारद पुराणात नारद रचित संकटनाशन स्तोत्रातील हा श्लोक आहे. ह्या श्लोकाच्या पठणामुळे येणारी विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. ह्यातीलच पुढील श्लोक आहे, विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सक्ते चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्यार्थ्यांसाठी तो गजानन विद्यापती बनून अज्ञान लयास घालवतो, शरण येणाऱ्यांसाठी दयानिधी होतो, संकटात असणाऱ्यांच्या अडचणी विघ्नहर बनून दूर करतो आणि भक्तांसाठी सुखाचा सागर बनून येतो. अशा ह्या गणनायकाची हेरंबाची स्तुती आपण पुढील गीतात अनुभवणार आहोत. ही रचना आहे सदानंद डबीर ह्यांची.

अथर्वशीर्ष हे श्री गणेशासाठी म्हटलं जाणारं स्तुतिपर स्तोत्र आहे. गणक ऋषींनी हे स्तोत्र रचलं होतं. अथर्व म्हणजे स्थिरता आणि शीर्ष म्हणजे मस्तक किंवा बुद्धी. हे स्तोत्र म्हटल्यामुळे बुद्धीला स्थिरता येते असं म्हणतात. या अथर्वशीर्षातील पुढील काही ओळींमध्ये गणपतीचं वर्णन केलं आहे. त्वं वाग्मयस त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद द्वितीयोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि. 14 विद्या आणि 64 कलांची देवता असलेल्या श्री गणेशाची आराधना प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतात. विद्वान त्यांच्या विद्वत्तेने जगाला नवीन नवीन विद्यांची ओळख करून देतात, तर कलाकार आपल्या कलेने सर्वांची मनं रिझवतात, मनोरंजन करतात. आज हेरंब तू गणनायका ह्या कार्यक्रमाद्वारे आम्हीसुद्धा गणपतीची आमच्या परीने सेवा केली आणि ही सेवा गणरायाच्या चरणी अर्पण केली. तोही सुखकारक बनून भरभरून आशीर्वाद देईल हीच त्यामागे आमची भावना आहे. आता जी आपण रचना ऐकणार आहोत त्यामध्ये कवयित्री म्हणते त्याप्रमाणे तूच आदि तूच अंत अशा असलेल्या ह्या श्री गणेशाची कृपा सर्वांवर राहावी आणि संकटात असलेल्यांची विपदा त्याने हरण करावी हीच त्या गणपती चरणी आमची प्रार्थना.

बघता बघता गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत येऊन ठेपतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. सकलजन अतिशय जड अंतःकरणाने ह्या गणरायाला निरोप देतात खरा, पण गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पाकडून हक्काने आश्वासनही घेतात. ह्या अशा आपल्या लाडक्या मोर्याची आम्ही आमच्याकडून जमेल तशी संगीत सेवा केली. आम्ही गणपतीच्या चरणी ही सुमनांजली अत्यंत आदराने वाहत आहोत. आता जी रचना आहे त्यात कृष्णाताई आठवले म्हणतात, काय देऊ काय मागू तू जाणसी काय सांगू, अशाच आपल्या सर्वांच्या भावना आहेत. आपण त्या ईश्वराला काय देणार, तोच दाता आहे. त्यामुळे आपण भैरवीच्या सुरात ही सुमनांजली गणरायाला वाहून आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता करूया.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात गणपती विशेष कार्यक्रम हे रंबतू गणनायका. याचं लेखन आणि निवेदन केलं होतं वैखरी जोशी यांनी, आणि यात सहभागी झाले होते जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग, हार्मोनियम साथ अभिषेक साठे, निर्मिती सहाय्य मधुलिका नेरूरकर आणि सुहिता मराठे, सादर करते दीपक केसावलेकर.

0: श्रोते हो, जाण्याआधी ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक. तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. मैत्रिणींनो, श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला.
0: यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

राजा परांजपे दिग्दर्शित पडछा या चित्रपटातलं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर राजा ठाकूर दिग्दर्शित एकटी या चित्रपटातलं सुलोचना कानन कौशल यांनी अभिनय केलेलं हे गीत.

एकटी चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. राजा ठाकूर दिग्दर्शित सुलोचना आणि कानन कौशल या नायिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबरोबर होत्या. कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं लक्ष्मी आली घरा या चित्रपटातलं माधव शिंदे दिग्दर्शित सुलोचना आणि उमा अभिनीत हे गीत.

कार्यक्रमात यानंतर राजदत्त दिग्दर्शित देवमाणूस चित्रपटातलं अनुपमा सरला येवलेकर अभिनीत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातली देवमाणूस चित्रपटातली गदी माडगुळकर लिखित सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली लावणी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातलं एकटी चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

सुधीर फडके यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण काशीनाथ घाणेकर यांनी ज्या नायिकांबरोबर चित्रपटात कामं केली त्या चित्रपटातली गीतं आपण ऐकलीत. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू.

0: ആകാശവാണി മുംബൈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला FIR दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लब मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतो. श्री गणेशाच्या आशीर्वाद वादाने देशाची प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. ऐकूया त्याचा थोडक्यात वृत्तांत.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सपत्निक पूजा केली. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी असलेल्या पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.
0: गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. देशात इतरत्रही गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव आता परदेशातही साजरा होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत 18वी ब्रिक शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे आणि संस्थांचे आभार मानले आहेत. या शिखर परिषदेचं आयोजन म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, मात्र सर्वांच्या सहकार्यानं ती यशस्वी झाली असं मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध ब्रिक्स बैठका आयोजित केल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे आभारही त्यांनी मानले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऐतिहासिक नवी दिल्ली जाहीरनामा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक प्रभाव वाढत असल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांमधलं सहकार्य सर्वसमावेशक आणि मानवकेंद्रित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. नेतृत्व म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर सर्व सहमतीची शक्ती असते हे या परिषदेच्या निमित्तानं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असं राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.

आहे. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल केला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं CBI दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या नाईट क्लबमध्ये गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी अधिक चांगलं आरोग्य सहकार्य, नवोन्मेष, काटकपणा आणि शाश्वत वित्तपुरवठा यांची गरज अधोरेखित केली आहे. ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या या 4 संकल्पना जागतिक आरोग्याशी थेट निगडीत आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ब्रिक्स नेत्यांना सज्जता, उत्तरदायित्व आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 असा पराभव केला. या हंगामातलं झ्वेरेव्हचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच 8 वर्षांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडून 12व्या स्थानावर घसरला आहे. सर्वाधिक 428 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार यॅनिक सिनर पहिल्या, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्या तर कार्लोस अल्काराज 3र्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा बेन शेल्टन 4थ्या तर फिलिक्स ऑजर अलियासिम 5व्या स्थानावर आहे. दुहेरीत भारताचा युकी भांबरी 44व्या तर एन श्रीराम बालाजी 49व्या स्थानावर आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं श्रीलंकेवर 72 धावांनी मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे विक्रमी 8वं अजिंक्यपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या 129 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूंमध्येच 111 धावांवर तंबूत धाडला. शफाली वर्माला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा अग्रमानांकित तिरंदाज धीरज बोम्मदेवरा यानं विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला दुसरा सामना उद्या तर तिसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. देशातल्या 9 राज्यांमधल्या 147

0: कोळसा खंडांचा लिलाव 2020 पासून करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यातून 47,500 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल आणि सुमारे 4,90,000 रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला FIR दाखल. गोवा नाईटक्लब आग प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 1:40:25 झाली आहेत.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. कांद्याला 5,330 इतका उच्चांकी दर. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून 3,200 रोजगारांच्या निर्मिती प्रकल्पाला मंजुरी. स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिक महानगरपालिकेला 30 लाख रुपयांचं पारितोषिक. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचं दिंडोरीतल्या शिवनई इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या पोर्टलवर नाशिक जिल्ह्यातील 23,798 शेतकरी कर्ज खात्यांची माहिती पाठवण्यात आली होती. प्राथमिक तपासणीत 18,453 खाती पात्र ठरली, तर त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12,311 खातेदारांच्या कर्ज खात्यात 86,72,00,000 रुपये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. प्राथमिक कृषी पतसंस्थांमार्फत शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज देण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा अद्याप पुरेशा प्रमाणात बाजारात आला नसल्यानं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला 5,330 रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 450 ते 500 रुपयांची वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढले आहेत. कांद्याचे दर वाढत असल्यानं केंद्र सरकारनं बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून 453 मेट्रिक टन कांदा दिल्लीला तर 740 मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टला नुकतीच मान्यता देण्यात आली. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजित स्टार्च अँड केमिकल्स या उद्योगाशी मेगा प्रोजेक्ट म्हणून सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पातून 3,200 व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 200 थेट तर 3,000 अप्रत्यक्ष रोजगारांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा येवला आणि परिसरातील सुमारे 40,000 ते 50,000 मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. स्वच्छ वायू सर्वेक्षण 26 अंतर्गत नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 वॉर्ड स्तरीय सर्वेक्षणात 3रा क्रमांक मिळाला. यामुळे महापालिकेला 30 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी पर्यावरण भवनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम हा 3 दिवसीय आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 3 दिवस चाललेल्या कार्यक्रमात राहुल देशपांडे मैथिली ठाकूर यांनी सांगितिक सेवा दिली. याशिवाय अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे हुजुरी रागी भाई मनिंदर सिंहजी यांची गुरुवाणी देखील झाली. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रवचनानं कार्यक्रमाची सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात

0: असं दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विद्यापीठानं नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन मोहिमेअंतर्गत राज्यातील 72 नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे शिबिर नाशिक शहराजवळील गंगापूर धरणाजवळ पार पडलं. 10 दिवसांच्या शिबिरात सहभागी जिल्हाध्यक्षांनी प्रत्यक्ष कार्यानुभव म्हणून गोवर्धन येथे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत काम केलं. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील त्यात सहभागी झाले होते. या निवासी शिबिराचा समारोप पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दशरथ पुजारी यांच्या स्वरातलं हे गीत, सुरेश भट यांचं.

पुष्पा पापधरे यांच्या स्वरातलं प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरीच्या नंदना गणपती गजवदना, देवा गजवदना रामा गजवदना, स्वामी गजवदना गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना, लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना, पुष्प वाहिले जाला रे गणपती गजवदना. गोंधळी म्हणतो, भोळ्या भक्ताने 5 नामांचा 5 तत्वांचा गोंधळ मांडलाय. गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं. वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ दारात गोंधळ, मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ, अहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोरया गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात. अशा प्रकारे 3.5 शक्तिपीठ यांचा गोंधळ घातला जातो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र. देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो. आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात. दिमडी, तुंतुणं, मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात. त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो. तो असा: कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, या गणा या रणया विघ्नहरया ताराया, तुझ्याच स्मरणी जग हे तरले.

0: ते अखंड व्यापुनी त्रिखंड उरले, दुखंड मनाला कधी न पुरले, पाखंड जनाला माराया, काम क्रोधाचा निवारा, पडेल कार्याचा हा भार, विकल्प बुद्धीचा हा भार, ज्ञान अमृत पाजाया। पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो। पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडू साली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात, त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख, वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे।
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण। आज आपण झेंडू लागवड याविषयी माहिती घेऊया। वाचन केले विद्या तावडे यांनी। नमस्कार नमस्कार मंडळी। मंडळी, आज आहे गणेश चतुर्थी, तेव्हा या शुभ दिनाच्या तुम्हा सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आपल्या कोकणामध्ये तीनही हंगामात म्हणजेच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात झेंडू पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येतं। हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकाला मानवते। झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा निचरा होणारी, 7-7.5 पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते। फुलांचं एकसारखं आणि भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी वर खत देणं आवश्यक आहे। पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावं। झाडांना मातीची भर घालावी। झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये, तसंच या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये। उन्हाळ्यात 5-7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं। झेंडूच्या फुलांचा उपयोग प्रामुख्याने हारासाठी आणि फुलदाणीत ठेवण्यासाठी केला जातो। झेंडूच्या पिकाचा दुसरा फायदा म्हणजे या पिकामुळे जमिनीतील सूत्रकृमींचा त्रास कमी होतो। विशेषतः भाजीपाला आणि फळझाडात झेंडू हे आंतरपीक घेतलं तर निमॅटोडचा उपद्रव फार कमी होतो। झेंडू पिकामध्ये उन्नत आणि प्रचलित वाणांमध्ये आफ्रिकन झेंडूमधील विविध विकसित केलेल्या जाती आहेत। यामध्ये पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, पुसा बहार, अर्का अलंकार, अर्का अग्नी, तर फ्रेंच झेंडूमधील जातींपैकी पुसा अर्पिता आणि डबल गेंदा या जाती लागवडीसाठी योग्य आहेत। पारंपरिक पद्धतीने झेंडूची अभिवृद्धी बी पेरून रोप तयार करून केली जाते। बियांपासून रोप तयार करण्यासाठी 2x1 चौरस मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत। या वाफ्यात कुजलेलं शेणखत चांगलं मिसळून घेऊन 2.5 सेंटीमीटर अंतरावर बी ओळीत पेरावं आणि ते मातीने झाकावं। बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती आणि राख यांचं मिश्रण टाकावं आणि हाताने सारखं करून नंतर झारीने पाणी द्यावं। बी उगवेपर्यंत सकाळ संध्याकाळ झारीने पाणी द्यावं, नंतर वाफ्यातून पाटाने पाणी द्यावं। रोप उगवून आल्यावर कमकुवत आणि दाट रोपांची विरळणी करून घ्यावी। आधुनिक पद्धतीत झेंडूची अभिवृद्धी प्रो ट्रेमध्ये रोप तयार करून केली जाते। रोपांना 5-6 पानं आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर 3-4 आठवड्यानंतर रोपांची शेतात पुनर्लागवड करावी। झेंडू फुलांचा हंगाम निवडताना फुलांना मागणी असलेल्या काळात फुलं निघतील या हिशोबाने लागवड करावी। झेंडूच्या पिकाला वळण देण्याची किंवा छाटणी करण्याची गरज नसते, परंतु लागवडीनंतर 4 आठवड्यांनी शेंडाखुडीचं काम केलं तर बाजूला अनेक फांद्या फुटतात। फुलांची तोडणी दुपारनंतर करावी। फुलं तोडताना कळ्या आणि कोवळ्या फांद्यांना इजा करू नये। तोडणी केलेली फुलं पॉलिथिनच्या पिशवीत थंड जागी ठेवली तर 6-7 दिवसांपर्यंत चांगली राहतात। मंडळी, अशा प्रकारे सण उत्सवात उपयोगी पडणार

करणाऱ्या झेंडूची लागवड करून आपल्याला योग्य वेळी उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण झेंडू लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मागच्या भागात आपण मधुमेह व त्याचे काय काय प्रकार आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशींना पुरवल्या जात नाही कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात, खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो, हे सगळे लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही, काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितलेत हे प्रत्येक पेशंटला जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो, निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 वर असते, किंवा कधी जेव्हा आपण रँडम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 वर असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. 1-3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात, ती जर 6.5 वर असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. 1 रीडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाही, आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. 1 टर्म असतो ज्याला म्हणतात प्री डायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर 100 ते 126 असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 असेल तर तो प्रकार असतो प्री डायबिटीज. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे, आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती, प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात. परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे, विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजेत. जंगलं म्हणजे फक्त झाडांचं समूह नाही, ते असते वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, माती, पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर, खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे, प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्वावर त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:15 आणि दुपार समाचार हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या

0: देश भर में आज गणेश चतुर्थी पर श्रद्धा और हर्षोल्लास का माहौल। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात S. श्रीनिवासन यांचं गायन, त्यांनी गायलेला राग भीम, विलंबित ख्यालातील बंदिश 1 तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे। विलंबित 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत एरी मेरो लाल सवारो सलोनी, द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत लाद पछताई पी संग मे। त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी, सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांनी केली आहे। ऐकूया तर S. श्रीनिवासन यांनी गायलेला राग भीम।

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण एस श्रीनिवासन यांनी गायलेला राग भीम ऐकलात. त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI कडून FIR दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्या समोरची संकट दूर व्हावीत ही या ठिकाणी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
0: मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरताळका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसत आहे. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात इतरत्रही गणेश चतुर्थी भक्तिभाव आणि उत्साहात साजरी होत आहे. गणरायाच्या आगमनानं सर्वत्र उत्साही वातावरण असून यंदा आरोग्य जागृती, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गमध्ये 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. बीडमध्ये 1,738 गणेशमूर्तींची स्थापना अपेक्षित असून 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जाणार आहे. उत्सवासाठी 866 होमगार्डसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्यात गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 10 दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरात गणेशमूर्ती खरेदीसाठी चितार ओळीमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. महानगरपालिका 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री गणेश आरोग्याचं अभियान राबवणार असून गणेश मंडळांच्या सहकार्यानं आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेणार आहे. अमरावतीतही या अभियानाची व्यापक अंमलबजावणी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 13,455 घरगुती, 1,999 सार्वजनिक आणि 431 एक गाव एक गणपती अशा 19,885 ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. सुमारे 3,500 पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही विविध धर्मांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णालय कर्मचारी

विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथे हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही, असं शहा म्हणाले. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला, असं शहा यांनी सांगितलं. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.

0: त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शहा यांनी सांगितलं. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषा यासह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी भाषेनं संपर्कसूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईटक्लब आग प्रकरणी त्या नाईटक्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. अलेक्झांडर झ्वेरेवनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 अशी मात केली. या हंगामातलं झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी CBI कडून FIR दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली

भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजे 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आजची दुसरी सभा आता आरंभ करीत आहोत. सुरुवातीला ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

ऐकूयात काही ठळक घडामोडी. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. गणेश चतुर्थी निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. गणेश चतुर्थी निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली आहे. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुज सामुद्र धुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 15 सप्टेंबरला एकटंच मुंबईत यायची घोषणा केली आहे. आज आंतरवाली सराटी इथं ते बोलत होते.

0: इतर मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोते हो, आज आपल्या सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. उकडीच्या मोदकांचा नैवेद्यही सागर संगीत आरतीसह पार पडला असेल. आणि आता पुढे गणपती दर्शनासाठी कुणाकुणाकडे जायचं याचे प्लॅन्स सुरू असतील. आकाशवाणीही तुमच्या साथीला आहेच. कार्यक्रमाची सुरुवात करूया बाप्पांच्या आरतीनं.

0: वास्तव या चित्रपटातली ही रचना होती समीर यांची. रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरातल्या या रचनेला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य

0: या कार्यक्रमात आपण ऐकाल वायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत.
1: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावण हत्ता हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतात. ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं तिकडून ते इकडे आलं.
0: संवादिका कश्मीरा सावंत सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता आपण जे गीत ऐकलं त्याला स्वर होता आशा भोसले आणि यशोदास यांचा, रचना महबूब यांची, संगीतकार ए आर रहमान, चित्रपट दौड.

0: खिलाडी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी. गीतकार अन्वर सागर, संगीतकार जतीन ललित.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं आहे काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
1: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

यारा दिलदारा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. या रचनेबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता YouTube पर्यंत येऊन पोहोचलाय।
2: AIR रत्नागिरी या आमच्या YouTube चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार।
3: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube चॅनलला।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून, आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम जाऊया मुंबई केंद्राकडे.

0: ढोल ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, घराघरात सजलेली आरास, दरवळणारा धूप आणि फुलांचा सुगंध, आरतीच्या तालावर एकत्र येणारी माणसं आणि प्रसादातला गरमागरम उकडीचा मोदक. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात अशाच कितीतरी आठवणी एका वेळी जाग्या होतात. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे जणू आनंदाचं, उत्साहाचं आणि सकारात्मकतेचं आगमन असतं. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या उत्सवाला एक वेगळंच सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व आहे. मंडळी, ही गणेश चतुर्थी फक्त मूर्तीची स्थापना, आरती आणि विसर्जन एवढीच मर्यादित आहे का? तर नाही. या उत्सवाच्या मागे एक मोठा सांस्कृतिक प्रवास आहे, एकतेचा विचार आहे आणि आजच्या तरुणांसाठी अनेक प्रेरणादायी संदेशही दडलेत. बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा. सुखकर्ता म्हणतो. सुखकर्ता म्हणजे आनंद देणारा. आणि बुद्धिप्रदाताही म्हणतो. बुद्धिप्रदाता म्हणजे आपल्याला सुबुद्धी देणारा. म्हणूनच गणेशोत्सव हा केवळ बाप्पाच्या आगमनाचा उत्सव न राहता आपल्या जीवनात नव्या विचारांचं, नव्या सुरुवातीचं आणि सकारात्मकतेचं स्वागत करण्याची एक सुंदर संधी असते. मंडळी, गणेशोत्सवाच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्याला सार्वजनिक स्वरूप मिळण्यामागे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं मोठं योगदान आहे. 1893 त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. समाजातील लोकांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न हा होता. त्या काळात सार्वजनिक सभा, सामाजिक एकत्र येणं यावर अनेक बंधनं होती. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न झाला. गणपती बाप्पा मोरया हा आवाज कानावर पडला की आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाहीये, तर तो आठवणींची एक सुंदर पेटी आहे. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येक दिवस हा काही ना काही आठवण देऊन जातो. या आठवणींमध्ये तरुणाईचा उत्साह, मित्रांची साथ, रात्री उशिरापर्यंत चालणारी मंडपाची तयारी, सजावटीसाठी केलेली धावपळ, आरतीचा आवाज, प्रसादासाठी लागलेली रांग, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी आणि शेवटी पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना येणारी हुरहुर, सगळंच असतं. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण गणेशोत्सवाकडं थोड्या वेगळ्या नजरेनं पाहणार आहोत. तरुणाईच्या नजरेतनं, तरुणाईच्या आठवणींमधनं. कारण प्रत्येकाच्या मनात बाप्पाची एक वेगळीच स्टोरी आहे. कुणासाठी गणेशोत्सव म्हणजे लहानपणी आईबाबांसोबत केलेली आरती आहे, तर कुणासाठी मित्रांसोबत केलेली सजावट, तर कुणासाठी पहिल्यांदा मंडळाच्या कार्यक्रमात केलेला परफॉर्मन्स. तेव्हा आज आपली तरुण मित्रमंडळी त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणींविषयी काय सांगतायत ते जाणून घेऊयात.
1: नमस्कार, माझं नाव साहिल बापट, मी 25 वर्षांचा आहे आणि मी एक गिरगावकर आहे. गिरगावच्या गणेशोत्सवाबद्दल तुम्हा सर्वांना सांगायचं झालं तर

0: पूर्वीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासून आमच्या इथल्या केशवजी नाईक चाळेमध्ये लोकमान्य टिळकांनी मुंबईतला पहिला गणेशोत्सव सुरू केला. गिरगाव आणि दक्षिण मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये आधीपासूनच वाडी आणि वाडीमधल्या गणेशोत्सवाची संस्कृती ही आपण आधीपासून बघतो. आत्ता हल्ली सगळीकडे टॉवरीकरण सुरू झाल्यामुळे आत्ताच्या नवीन पिढीला वाडीत गणेशोत्सव कसे साजरे व्हायचे केले जायचे हे फार कदाचित कमी माहिती असेल. आम्हाला वाडीमध्ये लहानपणापासूनच गणपतीमध्ये मांडव बांधणं, त्यानंतर गणपतीचं मखर तयार करणं आणि स्पर्धा कोणकोणत्या यावर्षी घ्यायच्या, कशी तयारी करायची, वाडीतल्या प्रत्येक घरातल्या स्त्रिया बायका यावर्षी कोणकोणते नवीन पदार्थ करायचे, अन्नकोट स्पर्धा असायची पूर्वी, अन्नकोट स्पर्धेमध्ये आता नवीन कोणते पदार्थ करायचे, मोदक करण्यासाठी म्हणून सगळ्या स्त्रिया बायका या एका ठिकाणी जमायच्या, पुरुष मंडळी होती ती गणपती आणण्याची तयारी सगळी, डेकोरेशनपासून ते अगदी गणपती आणेपर्यंतची तयारी, मग 10 दिवसांचा काय कार्यक्रम आखला जायचा याची तयारी करणं, आणि जी तरुण पिढी होती त्यावेळेला जी तरुण मुलं होती लहान मुलं होती ती स्पर्धा खेळ आयोजन गणपतीचं डेकोरेशन मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ते करणं, मांडव बांधण्यामध्ये मदत करणं, इतक्या सगळ्या गोष्टी करून तो गणेशोत्सव 10 दिवसांचा तो साजरा केला जायचा. आणि ते 10 दिवस कसे संपायचे अक्षरशः कळायचं सुद्धा नाही. पूर्वीच्या काळी शाळा कॉलेजेसमध्ये 5-6 दिवस सुट्टी दिली जायची गणेशोत्सवासाठी, त्यामुळे गणपतीची सुट्टी लागायच्या आधीपासूनच एक माहोल आपण ज्याला म्हणतो तो तयार व्हायला सुरुवात व्हायची, आणि गणपती यायच्या 1 महिन्या आधीपासूनच ते सगळं प्लॅनिंग आणि त्या तरुण जीवामध्ये असलेली एक ऊर्जा आणि त्यांच्या आयडियाज संकल्पना आणि गणेशोत्सव कसा धूमधडाक्यात यावर्षीचा आपण पार पाडायचा हे आधीपासूनच सुरू व्हायचं. आणि बहुतांश शाळांमध्ये लहानपणी म्हणजे आमच्या शाळेत पण आम्हाला एक असाइनमेंट किंवा अशी प्रॅक्टिकल दिली जायची की तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा केलात हे तुम्ही त्यावर एक निबंध म्हणा किंवा तुम्ही त्यावर एक छोटंसं काहीतरी प्रेझेंट करून आणायचं आणि ते सादर करायचं शाळेमध्ये. त्यामुळे मुलं ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरे करायचे किंवा ज्या ज्या गोष्टी करायचे, जसं की सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये डान्स फॅशन शो या सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर मुलांनी यावर्षी कोणता डान्स केला, फॅशन शोमध्ये ते काय बनलेले होते, कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतले, कसे जिंकले, त्यांनी यावर्षी नवीन काय केलं, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांची वाढ कशी होईल, म्हणजे मजा करता करता त्यांना शिकायला पण काय काय मिळेल, त्यांना ज्ञान कसं मिळेल याकडे शाळा आणि कॉलेजेसचा पण कल होता. आणि त्यामुळे या गोष्टी करताना कधी कंटाळा आला नाही आणि म्हणजे ही ती एक मजा होती त्यावेळेची. गिरगावमधल्या गणेशोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर आत्ता ज्या ठिकाणी मी राहतोय गणेशवाडी, त्या गणेशवाडीचा यावर्षी 100वा गणेशोत्सव आहे. 1926 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेशवाडीमध्ये आमच्या गिरगावच्या सुरुवात झालेली होती आणि यावर्षी 2026 साली 100वा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. त्यामुळे खरंच एक अजून बऱ्याच ठिकाणी गिरगावमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा शतक महोत्सव किंवा 125वा गणेशोत्सव 99 वर्ष कुठे सुरू आहे असं आपण बऱ्याच ठिकाणी आपण आता बघतोय होताना. तर ही खरंच एक पारंपरिक पद्धत आहे, जुनी पारंपरिक पद्धत आहे जी आत्ताच्या गणेश मंडळांनी कार्यकर्त्यांनी किंवा गणेश भक्तांनी चालू ठेवलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला आपली संस्कृती आपली परंपरा आणि गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण त्यांना दाखवतो. माझी वैयक्तिक गणपतीची आणि गिरगावच्या गणेशोत्सवाची सगळ्यात आवडणारी माझी मेमरी ती म्हणजे मित्रांबरोबर रात्री सगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायला जाणं गाडीवरनं म्हणा किंवा चालत चालत म्हणा आणि अख्खी रात्र सगळ्या मंडळांचे गणपती बघणं त्यांचं दर्शन घेणं आणि प्रत्येक मंडळाने वेगवेगळं डेकोरेशन केलेलं असतं किंवा वेगवेगळी त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवलेली असते आणि इतकी छान ती गणेश मूर्ती सजवलेली असते की खरंच प्रसन्न वाटतं. आणि त्यामुळे अख्खी रात्र मित्रांबरोबर म्हणा दर्शन घेणं प्रत्येक मंडळाचं आणि फिरायचं नुसतं. आणि आत्ता सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट मला गणेशोत्सवातली म्हणजे आमच्या इथे दरवर्षी गणपती सहस्त्रावर्तनं केली जातात, म्हणजेच अथर्वशीर्ष पठण 1000 वेळा. आणि तेव्हा आम्ही सगळे वाडीतली लोक एकत्र येतो, सोहळं नेसलेलं असतं म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही तयार होऊन येतो आणि 1000 वेळा अथर्वशीर्ष पठण करतो. तर ती आत्ता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे गणपती मधली.
1: हाय फ्रेंड्स, मी मधुरा संदीपली माये. सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हा

0: होते ना, तेव्हा मला माझे मित्र मैत्रिणी विचारायचे की तुमच्याकडे किती दिवसांचे गणपती बाप्पा असतात, 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपती कि 10 दिवसाचे. मी त्यावर सांगायचंय की आमच्याकडे वर्षातले 365 दिवस गणपती बाप्पा असतात. त्यांना खूप गंमत वाटायची. म्हणजे नेमकं काय, आमचं कल्याणला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्यामुळे आमच्याकडे वर्षभर बाप्पा असतो. पण मुख्यतः भाद्रपदात, माघात, वैशाखात, कार्तिकात आणि ज्येष्ठात बाप्पाचा जन्मदिवस साजरा केला जातो. पण साधारणपणे भाद्रपद आणि माघ या 2 महिन्यात फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मला लहानपणी भाद्रपदातला हा गणेश उत्सव आला ना की खूप मजा वाटायची. मंदिर वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवायचं, बाप्पाला रोज वेगळे वेगळे रंगीबेरंगी पोशाख परिधान करायचे, त्याला रोज वेगळे वेगळे मुकुट असायचे. एवढंच नाही तर नैवेद्याचीही रेलचेल असायची, कधी उकडीचे मोदक, कधी तळणीचे मोदक, रेलचेल असायचे. आणि बाप्पा समोर प्रत्येकाला काही ना काही सेवा सादर करावीशी वाटायची, म्हणजे कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, गान सेवा. एवढंच नाही तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पाची वेगळ्या वेगळ्या उपचारांनी पूजा झाली की मग गणपती अथर्व शीर्षाची किंवा ब्रह्मणस्पती सुक्ताची सहस्र आवर्तन सुद्धा आमच्याकडे होतात. एकूणच काय तर ह्या उत्सवात खूप मजा असते. माझ्या बाकी मित्र मैत्रिणींकडे तेव्हा काही दिवसच गणपती बाप्पा यायचे, पण माझ्याकडे मात्र हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात 10 दिवस साजरा व्हायचा. आणि त्यानंतरही बाप्पा माझ्याचकडे राहणारे ही त्यावेळेला एक गंमत वाटायची वेगळीच. कल्याणमध्ये एकादशीचे म्हणजे मेळाव्याचे गणपती सुद्धा असतात, आणि ही पर्वणी फक्त कल्याणकरांनाच अनुभवायला मिळते बरं का. म्हणजे इतर कुठल्याच शहरात मेळाच्या गणपतींचं विसर्जन होत नाही, पण ते कल्याणातच होतं. असं का? तर लोकमान्य टिळक स्वतः गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आमच्या कल्याणमध्ये यायचे. ते यायचे ते एकादशीच्या दिवशी आणि मग इथून पुन्हा पुण्याला जायचे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी टिळक स्वतः पुण्यात असायचे. त्यामुळे कल्याणात गणपती बाप्पांचं विसर्जन हे एकादशीच्या दिवशी सुद्धा होतं. माणसा माणसातले मतभेद विसरून एकत्र येऊन सगळ्यांनी छान आनंदाने हा उत्सव साजरा करावा ही सुद्धा शिकवण आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला आपसुकच देऊन जातात. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या.
1: नमस्कार, मी मीरा ललित. मी सध्या पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन संस्कृत लिटरेचर याचा अभ्यास करते.
2: सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचं आमच्या घरातल्या गणपतीचं साधारण हे 75वं वर्ष आहे. आदल्या दिवसापासून बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांना लागलेली लगबग तयारी आणि हुरहुर. उद्यापासून 5 दिवस 7 दिवस गौरी गणपती असे आपल्या घरी येणार, विराजमान होणार, यासाठी सगळ्यांची चाललेली तयारी ही अगदी लहानपणापासून मी बघत आली आणि अर्थात त्या तयारीत मी सुद्धा होते. त्याकरता जवळजवळ 1 आठवड्यापासून तयार करण्यात आलेलं मखर जिथे गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत त्यांच्याकरता तयार केलेलं आसन म्हणूया आपण. आणि दुसऱ्या दिवशी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणं आणि त्या बाप्पाच्या मूर्ती समोर सगळ्यांनी अथर्व शीर्ष पठणाला बसणं हे मस्ट होतं, याला कुठलाही एक्सक्यूज नव्हता खरं तर. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर गणपती बाप्पा म्हणजे मोदक आलेच, त्याला काही अपवादच नाही, पण मोदक बनवणं हे किती अवघड आहे. म्हणजे मोदक फोडून त्याच्यावरती साजूक तूप घालून खाणं हे जितकं सोपं आहे तितकंच मोदक बनवणं अवघड आहे मला तेव्हा समजायला लागलं. आणि खरं तर तेव्हापासूनच मी मोदक बनवायला शिकले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आलेली तिथी म्हणजे ऋषीपंचमी, त्या दिवशी तयार केलेली ऋषींची भाजी. माझ्या म्हणजे आजीचा सहवास फार मिळाला नाही, पण मी ऐकून आहे असं घरातल्यांकडनं, काकांकडनं, वडिलांकडनं की पणजी आजी जी भाजी बनवायची अक्षरशः सगळे चाळीतले दारात उभे राहायचे आजींनी भाजी केली म्हटल्यानंतर. अजून एक इथे गोष्ट मला नमूद करावीशी वाटते जी महत्वाची वाटते, ती म्हणजे आमचा गणेशोत्सव हा कायम चाळीतला गणेशोत्सव होता आणि आज अजूनही तो तिथेच असतो. त्यामुळे चाळीत गणेशोत्सव आला म्हणजे चित्रकला स्पर्धा, स्त्रियांसाठी पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा. दुपारपासून जे काही सगळी लहान मुलं धुडगूस घालायचे आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्याला कसा नंबर मिळवता येईल यासाठी जी काही सगळ्यांची चढाओढ चाललेली असायची ती खरोखरच मजा होती. यांनी चाळीतला गणपती अनुभवलाय त्यांना हे नक्कीच पटेल. त्यामुळे गणेशोत्सवातल्या या स्पर्धांनी सुद्धा आम्हाला खूप दिलं, खूप शिकवलं. त्यामुळेच गणेशोत्सव हा कायम

0: खूपच खूप स्पेशल आहे, विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नमस्कार, मी अश्विनी घोरपडे. सर्वात आधी तर आकाशवाणीच्या युवावाणीच्या सर्व श्रोतांना गणेश चतुर्थीच्या माझ्यातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाप्पा सर्वांच्या आयुष्यातली सर्व विघ्न दूर करो हीच प्रार्थना. या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या घरी वैयक्तिकरित्या घरगुती बाप्पाची मूर्ती बसत नाही. आणि लहानपणी खरं तर मला कधी कधी याचं खूप वाईट वाटायचं की आपल्या मित्रांच्या घरी बाप्पा येतात, मग आपल्या घरी का नाही. पण जशी मी मोठी होत गेली तसं मला या गोष्टीचा एक वेगळाच अर्थ उमजला. घरगुती बाप्पा बसत नसले तरी बाप्पा माझ्यापासून कधीच दूर नव्हते, कारण माझ्या मामाच्या घरी बाप्पा येतात. तर मग मी माझ्या मामाच्या घरी 5 दिवस जायचे आणि आत्ताही जातेच. तसंच आमच्या सोसायटीतला जो सार्वजनिक गणपती असायचा तोच आमचा हक्काचा बाप्पा असायचा. त्या सार्वजनिक मंडपातल्या माझ्या लहानपणाच्या आठवणी आजही माझ्या मनात जशाच्या तशा जिवंत आहेत. खेळता खेळता गल्लीतल्या मंडपात जाऊन तासन तास बसणं, तिथे चाललेली सजावट डोळे मोठे करून कुतूहलाने पाहणं, आरतीच्या वेळी त्या टाळांचा आवाज वाढवण्यासाठी मित्रांसोबत स्पर्धा करणं, आरतीत जयदेव जयदेव जोरानं ओरडणं आणि आरती संपल्यावर मिळणाऱ्या खिरापतीसाठी किंवा मोदकासाठी रांगेत सर्वात आधी जाऊन उभं राहणं, अशा साध्या पण निखळ आठवणींनी माझं लहानपण समृद्ध केलंय. शेजाऱ्यांच्या घरी जाऊन आरतीला उभं राहणं, त्यांच्या घरच्या मोदकाचा आस्वाद घेणं, यातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे बाप्पा फक्त 4 भिंतींच्या आतल्या घरात नसतात, तर ते संपूर्ण समाजाला एकत्र आणणाऱ्या धाग्यात असतात, नाही का. आज जेव्हा लहानपण मागे सोडून उत्सवाकडे पाहते तेव्हा काही गोष्टी खूप वेगळ्या जाणवतात. म्हणजे लहानपणी आनंद म्हणजे गणपतीची सुट्टी, आरती आणि फक्त मोदक खाणं इतकी मर्यादित होती. पण आज मोठं झाल्यावर जाणवतं की उत्सवाचं स्वरूप बदललंय. युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. ऍक्च्युली त्यामागचा हेतू खूप स्पष्ट होता की समाजाला जर जागृत करायचं असेल तर बाप्पापेक्षा मोठा पर्याय असूच शकत नाही. जातपात, श्रीमंत गरीब आणि आपापसातील हेवेदावे विसरून संपूर्ण समाजाने एकाच छताखाली एकत्र यावं हाच या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मुख्य हेतू होता. आजच्या डिजिटल युगात आपण सगळेच सोशल मीडियामुळे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात कमालीचे व्यस्त झालोय हे खरंय. आपण शेजारी असूनही एकमेकांशी मोबाईलवरच बोलतो. पण या गणेश उत्सवाचं सर्वात मोठं सौंदर्य पण हेच आहे की सोशल मीडिया आपल्याला कितीही दूर नेण्याचा प्रयत्न करत असलं तरी बाप्पाचा हा सण आपल्याला पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यात एकत्र आणतो. मंडळात एकत्र येऊन वर्गणी गोळा करणं असो, आरतीचं नियोजन करणं असो, गेम्स खेळणं असो, मित्रांना भावंडांना नातेवाईकांना भेटणं असो, या निमित्तानं का होईना आपण मोबाईल स्क्रीन वरून डोळे बाजूला सारून एकमेकांसोबत प्रत्यक्ष गप्पा मारतो, एकत्र काम करतो. यातूनच आपल्याला खरं आयुष्यातलं टीमवर्क आणि नेतृत्व गुण काय असतं हे कळतं. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन की यंदाचा हा गणेशोत्सव बाप्पाने निर्माण केलेल्या या संधीचा फायदा घेऊयात, प्रत्यक्ष माणसांना भेटूयात, शेजाऱ्यांशी संवाद साधूयात आणि आपल्या संस्कृतीचा हा एकतेचा वारसा जपून ठेवूयात. सर्वांना खूप खूप प्रेम आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
2: आज बाप्पाचं आगमन झालंय, सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात टाळ, मृदुंग, आरती या सगळ्यांचा आवाज घुमणार आहे. प्रसादासाठी म्हणजे बाप्पाच्या हातातल्या त्या उकडीच्या मोदकासाठी भावंडांमध्ये प्रचंड वादावाद होणार आहे. टाळ कोण वाजवणार, आरती कोण धरणार, मोठ्या मोठ्यानं आरती कोण म्हणणार, या सगळ्या गोष्टींसाठी चुरस लागणार आहे. पण हे सगळं असलं ना तरी हे सगळं करताना आपुलकीची, एकतेची भावना, आपण एक कुटुंब असल्याची जाणीव मात्र कायम राहणार आहे. आणि हीच आपल्या गणेशोत्सवाची खासियत आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या गणेशोत्सवातल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या, तेव्हा चला आज या आठवणींना उजाळा देऊया, ह्या क्षणांना पुन्हा जगूया आणि ह्या गणेशोत्सवाचा आनंद मनमुराद लुटूया. तेव्हा तुम्हा सगळ्यांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

0: मंडळी, अशा आज भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे. आजूबाजूला उत्साहाचं वातावरणही कमाल आहे, पण काय आहे ना, घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.
1: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांनी गायलेली ही रचना होती मंगेश कंगणे यांची. संगीत शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपट कट्यार काळजात घुसले. या रचनेबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:20 संस्कृतमधून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. जाणून घेऊया आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये आंबा आणि काजू पिकांचं किडींपासून संरक्षण याविषयी डॉक्टर वैशाली झोटे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत संध्याकाळी 7:30. रात्री 7:15 आम्ही प्रसारित करू हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आनंद घ्याल जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा रजनीगंधा या कार्यक्रमातून. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचं बासरीवादन राग मालकंस आम्ही प्रसारित करणार आहोत.

श्रोतहो, उद्या मंगळवार 15 सप्टेंबर 2026 सकाळी 6:05 आपण ऐकाल सुविचार. त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र, यामध्ये नारळ झाडासाठी खत व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल, वाचन ऋचा गद्रे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळी 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. लेखन संकलन आणि सादरकर्ते विजय भुयार. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. सकाळी 9 आपण आनंद घ्याल नवीन हिंदी चित्रपट गीतांचा. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. उद्या या कार्यक्रम

कार्यक्रमामध्ये व्हायोलिन वादक उदय गोखले यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

सकाळी 10 वाजता प्रसारित करू मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:40 संतवाणी. या कार्यक्रमामध्ये संत सूरदास यांच्याविषयीचा हा कार्यक्रम आहे भाग दुसरा. आपण ऐकाल, लेखन केलंय कुंदा बापट यांनी. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला महिलांकरता विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. त्यानंतर भावधारा. 2:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग मधुवंती. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून. त्यानंतर गीत संध्या मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही संगू कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या संध्याकाळी 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 किसान वाणी या कार्यक्रमामध्ये दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची मुलाखत. उद्या रात्री 8:15 प्रसारित होतील गझल. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला राग मिया मल्हार. तर श्रोते हो, असे असतील आपले आजचे उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झालेत. कार्यक्रम प्रसारित करतोय लोकसंगीत.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं, संगीत श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आणि त्याच्या आवडीचा उकडीचा मोदक आपल्याही आवडीचा, असा हा बाप्पा वाजत गाजत आला. पण पुढच्या गीतात हा बाप्पा आपल्याकडे बघून हसतोय. चला तर ऐकूया.

0: प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ही रचना होती प्रवीण दवणे यांची, संगीत श्रीनिवास खळे यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
0: श्रोते, लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आजच्या लोकसंगीताचा विषय आहे आपला गणपती बाप्पा. असा हा बाप्पा वाजत गाजत आला, तो आपल्याकडे बघून हसतोय, पण पुढच्या गीतात कवी म्हणत आहेत की अरे अरे बाप्पा, सोंड अशी हलवू नको, मी तुला मोदक कसा भरवू. कवी कल्पनाच, पण अगदी तुमच्या माझ्या छोट्या बाळासारखी.

मोदक असा घास तुला भरवू कसा रे. कृष्णा शिंदे यांनी गायलेली ही रचना होती प्रवीण दवणे यांची, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ही रचना होती प्रवीण दवणे यांचे, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती नागेश सामंत यांची, संगीत मधुकर पाठक यांचं. या रचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 94035473485 या आमच्या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. गणपती बाप्पा बोलिया, मंगल मूर्ती बोलिया, मोरिया रे बाप्पा मोरिया रे. सात वाजत आहेत, ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना झाली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेशमूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवले जात असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. श्री गणेशाच्या आशीर्वादानं देशाच्या प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. नागपुरात श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्त

0: निदान शिबिर घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरू बनण्याची प्रार्थना केली. नाशिक शहरासह जिल्ह्यात गणरायाचं उत्साह स्वागत झालं. शहरात सुमारे 1500 गणेश मंडळ असून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जात आहे. जिल्ह्यात 757 गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना स्वीकारली आहे. रत्नागिरीत 1,69,538 घरगुती आणि 127 सार्वजनिक गणपती विराजमान झाले आहेत. कर्ला आंबेशेतमधील सुमारे 125 गणपतींची सामूहिक मिरवणूक यंदा 41व्या वर्षीही लेझिम आणि ढोलपथकासह निघाली. सिंधुदुर्गात 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट करण्याची प्रथा कायम असून चाकरमानी मोठ्या संख्येनं गावी दाखल झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये 15,885 गणपतींची स्थापना झाली असून 3,500 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात श्री गणरायांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. बीडमध्ये 292 गावांनी तर धुळ्यात 36 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम स्वीकारला आहे. अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसह बाजारपेठा आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अमरावतीत मातीच्या गणेश मूर्तींसोबत रोप आणि कुंडी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. लातूरमध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत झालं आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. 2029 समान नागरी कायदा भाजपाशासित राज्यांमध्ये लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल केली. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले की राज्य शासनानं याकरता 7-सदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारा कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा यावेळी म्हणाले.
2: या मराठी का तो सन्मान है ही होना ही चाहिए, परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची, साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजभाषा हिंदी

ही देशातल्या सर्व भाषांशी जोडलेली आहे असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा निजभाषा मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस

0: 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी महसूल, नगरविकास, अर्थ तसंच विधी आणि न्याय राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर अखेरपर्यंत ते शरद पवारांच्या सोबत कार्यरत राहिले. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायांचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही.
5: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
4: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
5: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
6: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
8: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
9: बोला.
8: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
9: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
8: पण हे होईल कसं?
9: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
8: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
9: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
8: बस
9: बस
8: समजलं.
9: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
10: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क रहा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
1: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
12: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 262.47 मीटर्स अर्थात
10: 1143 किलोहर्ट्स या

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या 2 दिवसीय 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला. या शिखर परिषदेत घेण्यात आलेले निर्णय आणि एकूणच त्याचं फलित याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार देवळाणकर सर. 18व्या ब्रिक्स परिषदेत मतमतांतरं असलेल्या सदस्य देशांच्या उपस्थितीमध्ये मंजूर झालेलं नवी दिल्ली संयुक्त घोषणापत्र नक्की काय आहे, त्यामुळे विविध सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती मिळवायची भारताची क्षमता वाढलीये असं म्हणता येईल का?
1: हे जे संयुक्त घोषणापत्र आहे हे प्रामुख्याने नव्या विश्वरचनेची नांदी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या घोषणापत्रातला प्रत्येक शब्द हा अत्यंत वेल प्लॅन आणि वेल कोरिओग्राफ अशा प्रकारचा आहे आणि ज्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिक्स ही संघटना अँटी वेस्ट किंवा पश्चिमी देशांच्या विरोधातली आहे असं कोणतंही चित्र उभं करता कामा नव्हतं. त्यामुळे ती एक नॉन वेस्ट अशा प्रकारची संघटना आहे आणि तिचा उद्देश हा प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी व्यासपीठ तयार करणं, संवाद आणि सहकार्याची द्वारं खुली करणं, सल्ला मसलतीची द्वारं खुली करणं याचा मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातनं जो घोषणापत्र आहे त्याचा मुख्य उद्देश होता. यामध्ये पुन्हा एकदा सामंजस्य, सहकार्य, चर्चेच्या माध्यमातनं तोडगा काढणं, आर्थिक व्यापारी सहकार्य, एआयच्या बाबतीमध्ये असेल, सायन्स अँड टेकच्या बाबतीमध्ये असेल, सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्यांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे एक पद्धतीने कुठेतरी पश्चिमी जगताच्या वर्चस्ववादाचा जुन्या विश्वरचनेला प्रत्यक्ष उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे त्याचा उल्लेख करून एका नवी विश्वरचनेच्या निर्मितीची नांदी याच्या माध्यमातून पुढे आणली. भारताच्या दृष्टिकोनातून ही एक राजनैतिक परीक्षा होती, कसोटी होती. त्याचं कारण असं आहे की ब्रिक्स मध्ये 11 सदस्य देश आहेत आणि 11 सदस्य देशांमध्ये पॉलिटिकल डिफरन्सेस मोठ्या प्रमाणावरती आहेत. यांच्यामध्ये पॉलिटिकल होमोजिनिटी नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे शासन पद्धती देखील या देशांमधनं आहे आणि त्यामुळे या देशांमध्ये विशिष्ट मुद्द्यांवरती सहमती घडून आणणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पेलवणं हे भारतासाठी एक मोठी राजनैतिक परीक्षा होती ज्यामध्ये भारत यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच प्रकारची परीक्षा भारताला 2023 मध्ये जेव्हा G20 संमेलन भारतात झालं त्यावेळेला देखील भारताला द्यावी लागली होती. मागच्या वर्षी ब्रिक्सचं 17वं जे संमेलन होतं ते ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो शहरात झालं होतं. त्यामध्ये देखील कन्सन्सस मोबिलाईज करणं किंवा सहमती घडून आणणं यासाठी फार त्रास झाला आणि यावेळेला देखील कळीचा मुद्दा हा आखातामधला संघर्ष होता आणि त्यामध्ये इराणची इच्छा होती की ब्रिक्सने उघडपणे अमेरिकेवरती टीका करावी, निषेध करावा अमेरिकेच्या हल्ल्याचा. तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि UAE या इतर 2 सदस्यांची इराण विरुद्ध भूमिका होती आणि त्यामुळे त्यांच्यातल्या पॉलिटिकल डिफरन्सेसमुळे सहमती कशी घडून आणायची प्रश्न होता. त्यामुळे एकूणच अशा स्वरूपाच्या हल्ल्यांचा कोणत्याही देशाचं नाव न घेता संघर्ष, युद्धाचा निषेध करणं अशा पद्धतीने मध्यम मार्ग साधला गेला आणि हे डिक्लेरेशन जे आहे ते पूर्ण केलं. याच्यातनं निश्चितपणे भारताची एकूणच राजनैतिक क्षमता अशा प्रकारची सहमती घडून आणण्याची यातनं अभिव्यक्त होत.
0: ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर विचारात घेतला जावा, त्यांच्या निर्णय

0: मते समान वाटा असावा यासाठी जागतिक वित्तीय संस्था तसंच राजकीय संस्थांमध्ये सुधारणेबाबतची मागणी ब्रिक्समध्ये एकमताने करण्यात आली. याविषयी काय सांगाल?
1: पंतप्रधान मोदींनी घोषणापत्र वाचून दाखवताना प्रामुख्याने नवीन विश्वरचनेचं स्वरूप तर उलगडून दाखवलंच, परंतु त्यांनी 10 रिफॉर्म प्लॅन्स सांगितले आणि त्या रिफॉर्म प्लॅन्स पैकी सगळ्यात महत्वाचा प्लॅन जो होता तो म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र यांच्यामधल्या सुधारणा संदर्भात, यांच्यामध्ये विशेष करून सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणा संदर्भात. कारण सुरक्षा परिषद आणि युनायटेड नेशन यांचं जे स्ट्रक्चर तयार झालं हे दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालं. युनायटेड नेशनचा जन्म 1945 साली झाला. त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धामधले जे विजयी देश होते ते सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कायमस्वरूपी सदस्य बनले आणि त्यामुळे त्यांची मोनोपोली टिकून राहिली. ज्या वेळेला युनायटेड नेशन इस्टॅब्लिश झाली त्यावेळेला युनायटेड नेशनची सदस्य संख्या केवळ 51 होती, 51. आता युनायटेड नेशनची सदस्य संख्या 193 आहे, 193 आहे. आणि त्यामुळे यामध्ये मॅक्सिमम बहुसंख्य हे आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधले देश आहेत, ते विकसनशील गरीब देश आहेत. मात्र सुरक्षा परिषदेमध्ये अजूनही वर्चस्व हे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांचा, एक चीन जर सोडला तरी चारही युरोपियन देश आहेत अमेरिकेसह. त्यामुळे यांचा अजूनही मोनोपोली त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे युनायटेड नेशनमध्ये स्ट्रॉंगली सुधारणा व्हावे, सेक्युरिटी काउन्सिलचं एक्सपान्शन व्हावं, भारत, ब्राझील, साऊथ आफ्रिकेसारख्या देशांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, ही स्ट्रॉंगली मागणी जी आहे ही प्रामुख्याने याच्यामध्ये केली गेली. जगामधल्या ज्या वित्तीय संस्था आहेत, विशेष करून IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, यांच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे. कारण त्या ज्या पद्धतीच्या लोन देतात, आर्थिक सहाय्य करतात, मदत करतात, त्यामध्ये पक्षपाती धोरण आहे आणि ते पक्षपाती धोरण दूर करण्यासाठी तिथं देखील डेव्हलपिंग वर्ल्डचं म्हणजे ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. भारत आता ग्लोबल साऊथचा नेता म्हणून पुढे यायला लागलेला आहे आणि G20 मध्ये भारताने G20 सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनला सदस्य बनून घेतलं. एक पद्धतीने भारताने ग्लोबल साऊथचं प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका पार पडली. मला असं वाटतं की जो 10-point रिफॉर्म प्लॅन नरेंद्र मोदींनी सांगितला हा प्रामुख्याने एकूणच ग्लोबल साऊथचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महत्वाचं आहे.
0: विकसनशील राष्ट्रांच्या समूहाने केवळ नियम पाळणारा न राहता जागतिक निर्णय प्रक्रियेत नियम ठरवणारा घटक बनावं याबाबत ब्रिक्स शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता?
1: सध्याची जी विश्वरचना आहे ही प्रामुख्याने मोजक्या मुठभर श्रीमंत देशांनी केंद्रित केलेली आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर G7 सारखे श्रीमंत उद्योग प्रधान विकसित देश आहेत, हे प्रामुख्याने इन्व्हायरमेंटच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असतील, अण्वस्त्रांच्या बाबतीमधले असतील, त्याचप्रमाणे इतर जगातले जे प्रेसिंग इश्यूज आहेत त्या बाबतीमधले निर्णय म्हणजे विशेष करून वित्तीय बाबतीमधले निर्णय हे G7 घेतं आणि त्यांच्या अंतर्गत जगातल्या मोठ्या वित्तीय संस्था IMF आणि वर्ल्ड बँक सक्रिय आहेत, युनायटेड नेशन यांच्याच नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे हे जे निर्णय घेतात ते गरीब विकसनशील देशांना निमूटपणे पाडावे लागतात किंवा ते ऐकावे लागतात, त्यांना सेम मिळत नाही. कारण त्यांचं कोणते प्रतिनिधित्व ह्या मोठमोठ्या संघटनांमध्ये, संस्थांमध्ये नाहीये आणि त्यामुळे यांना नेहमीच रूल टेकर्स म्हणजे यांनी बनवलेले नियमाचं निमूटपणे पालन करणं, याच गोष्टी प्रामुख्याने डेव्हलपिंग वर्ल्ड किंवा ग्लोबल साऊथ करत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशा प्रकारचा प्रवाह प्रभावी होताना दिसतोय. त्यामुळे काही राष्ट्र उघडपणे नियमांचं उल्लंघन करतायत, इतरांवर आक्रमण करतायत, आयात शुल्काचा आयुध आणि शस्त्रास्त्र म्हणून वापर करतायत आणि जग निमूटपणे त्यांना पाहत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची अन्यायी आणि पक्षपाती विश्वरचना बदलायची असेल तर त्या दृष्टिकोनातनं या सर्व ग्लोबल साऊथला प्रतिनिधित्व वाढवून ते रूल शेपर बनले पाहिजेत. आणि आता काळ आलेला आहे तो रूल शेपर बनण्याचा. कारण जगाचं पेंडुलियम जे आहे राजकारणाचं ते आता युरोपकडनं आशियाकडे सरकलेलं आहे. 21वं शतक आशिया खंडाचं शतक आहे आणि त्यामुळे व्यापाराला, आर्थिक गोष्टींना महत्व प्राप्त झाल्यामुळे येता काळ हा ग्लोबल साऊथचा असल्यामुळे ते रूल शेपर्स असणार आहेत.
0: एखाद्या राष्ट्रानं मनमानी करून एकाधिकार पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी आर्थिक निर्बंध लावणं चुकीचं असल्याचं ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्रितपणे म्हटलंय. याचं विश्लेषण कसं कराल?
1: 1995 साली विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाली. विश्व व्यापार संघटनेने जागतिक व्यापारासंदर्भातली नियमावली तयार केली, त्यावरती सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एका देशाचं इतर देशांच्या संदर्भात व्यापार धोरण कसं असावं, कर धोरण कसं असावं, आयात शुल्क धोरण कसं असावं या संदर्भामधली स्पष्ट नियमावली ही विश्व व्यापार संघटनेने घालून दिलेली आहे, परंतु त्याचं उघड उल्लंघन काही देशांकडनं होताना दिसतंय. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतलं डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्क धोरण जे होतं, ज्यामध्ये भारतावरती 50% टॅरिफ लावला गेला होता, हे विश्व व्यापार संघटनेच्या क्लॉज नंबर 2 उल्लंघन करणारं होतं. याला व्यापार संघटनेची पूर्व परवानगी नव्हती आणि त्यामुळे अशा स्वरूपाने जर एकतर्फी कर लावले जात असतील, एकतर्फी आर्थिक निर्बंध लावले जात असतील, तर त्याच्यातनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं

0: उल्लंघन होतं, आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन होतं आणि जे होणं अत्यंत धोक्याचं आहे आणि त्याच्यामुळे अराजकता निर्माण होऊ शकते, त्यामुळे याचा स्पष्ट शब्दामध्ये निषेध होणं अत्यंत गरजेचं होतं. यामध्ये कोणत्या देशाचं नाव घेतलं गेलं नाही, मात्र स्पष्ट मेसेज हा अमेरिकेला याच्या माध्यमातून गेलेला आहे.
1: 20 वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिक्स समूहाच्या प्रणालीमध्ये सातत्य राहावं तसंच ब्रिक्सच्या प्रगतीचा आढावा घेता यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक कायमस्वरूपी संस्थात्मक व्यवस्था उभारायचा प्रस्ताव मांडला, त्याविषयी काही सांगा ना.
0: ब्रिक्स संघटना जी आहे ही 20 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश झाली. 2001 मध्ये ही प्रामुख्याने पश्चिमी जग आणि त्यांच्या पुरस्कृत वित्तीय संस्था संघटना यांच्या एकूणच वर्चस्ववादाला आव्हान देण्यासाठी ही संघटना पुढे आली. परंतु हा एक पद्धतीचा चर्चेचा अनौपचारिक व्यासपीठ आहे. आता यामध्ये एक संस्थात्मक रचना निर्माण केली गेली जी आहे ती ब्रिक्सची नॅशनल डेव्हलपमेंट बँक आहे, ज्याला NDB असं म्हटलं जातं आणि जी अगदी रितसर कर्ज ही सातत्याने देत असते. जसं भारत मध्ये 35 प्रकल्पांना साधारणतः 10 अब्जाचं कर्ज हे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेने दिलेलं आहे. दरवर्षी ब्रिक्सची समिट होती, मात्र ब्रिक्सचं मुख्यालय हा प्रकार नाही की ज्याच्या माध्यमातून एक संस्थात्मक रचना, जशी संयुक्त राष्ट्र संघटनेची संस्थात्मक रचना न्यूयॉर्क मध्ये आहे, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत. आता हा जेव्हा ग्लोबल साऊथचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणून पुढे येतोय ब्रिक्स, त्यावेळेला याला संस्थात्मक रूप देणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं मुख्यालय असावं, त्याचा एक फ्लॅग असावा, त्याची एक करन्सी असावी, या दृष्टिकोनातून आता पावलं पडायला लागली आहेत आणि त्याची सुरुवात म्हणून त्याचं एक मुख्यालय असणं, त्याला संस्थात्मक रूप दिलं जाणं हे गरजेचं आहे. जसं युरोपियन महासंघाला एक संस्थात्मक रूप आहे आणि त्याच्यानंतर त्यांची करन्सी युरो चलन बाजारामध्ये आलं, त्याच पद्धतीने आता ब्रिक्स चलनच्या दिशेने वाटचाल चालू आहे. अजूनही हे कन्सेप्च्युअल लेवलला आहे, ऑन पेपर आहे, पण भविष्यामध्ये ब्रिक्स करन्सी येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून त्याची पूर्वतयारी म्हणून याचं एक संस्थात्मक रूप असावं अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
1: जागतिक व्यापारामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या खलाशांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाठबळ पुरवू शकेल अशी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासंबंधित प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. या प्रस्तावाचं महत्व तसंच ब्रिक्स राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: जे खलाशी आहेत, विशेष करून जे फ्राईट किंवा ज्या व्हेसल्स असतात, वाहतूक करणारी जी जहाजं असतात, त्याच्यावरती जे सक्रिय असणारे खलाशी ज्यांना सी फेरर्स असं म्हटलं जातं, यांच्या बाबतीमध्ये भारतानी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचा समावेश ब्रिक्सच्या डिक्लेरेशनमध्ये होणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं. याचं कारण असं आहे की साधारणतः 3 लाख भारतीय हे आता सी फेरर्स किंवा या क्षेत्रामध्ये या उद्योगामध्ये आहेत आणि अखाता संघर्ष चालू असताना त्याच्यामध्ये काही निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला आणि त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कळीचा आहे की यांची सुरक्षा एखाद्या देशाच्या राजदूताची किंवा त्यांच्या राजनैतिक चमूची प्रतिनिधींची सुरक्षा असते, त्या संदर्भातले नियम आहेत, कन्व्हेन्शन आहेत, त्याच पद्धतीने या सी फेरर्सच्या बाबतीमध्ये पाहिजे आहे. कारण यांची भूमिका अत्यंत महत्वाची. जगामध्ये आजही जवळपास 80% व्यापार हा समुद्र मार्गाने होतो आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर जी आहे याचे स्पष्ट नियम असावेत. आणि आता अनेक संघर्ष समुद्रावरती खेळले जातात, आखाती संघर्ष हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये खेळला गेला आणि त्यामुळे आता याच्यामधनं जहाजांवरती हल्ले होणं ही प्रक्रिया जी आहे ती वेग धरणार दिसते, हा नवा प्रभाव विकसित होताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी काही तरतूद असणं, एखादा आंतरराष्ट्रीय करार असणं हे खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने याचा उल्लेख केला. दुसरं असं आहे की दहशतवादाच्या संदर्भामध्ये, कारण यामध्ये रशिया असेल, काही प्रमाणामध्ये चीन पण आहे, भारत विशेष करून दहशतवादाला बळी पडलेला देश आहे आणि यामध्ये 22 एप्रिल 2025 जो पहलगामचा भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला, त्याचा स्पष्ट शब्दात निषेध होणं हे भारताचा राजनैतिक विजय आहे. कारण या डिक्लेरेशनवरती शी जिनपिंगने स्वाक्षरी केलेली आहे आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनचं पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे समर्थन होतं, परंतु जेव्हा चीनच पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादावरती टीका करतो आहे ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे आणि म्हणून याकडे भारताचा एक राजनैतिक विजय म्हणून पाहिलं पाहिजे.
1: ब्रिक्स शिखर परिषदेतल्या महत्वाचे निर्णय आणि त्यांचं फलित याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर. श्रोते हो, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व सदस्य राष्ट्रांच्या एकमतानं मंजूर करण्यात आलेलं नवी दिल्ली घोषणापत्र हे या परिषदेचं सर्वात मोठं फलित म्हणावं लागेल. त्यासोबतच जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियेत विकसनशील राष्ट्रांना समान वाटा देण्यासंबंधित घेण्यात आलेली भूमिका असो, जागतिक दहशतवादाविरोधात सर्व सदस्य राष्ट्रांचं एकत्र येणं असो, वा शांततापूर्ण अणुकेंद्र आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्याचा एकत्रित निषेध असो, अशा सर्वच क्षेत्रात ब्रिक्स राष्ट्रांची सहमती मिळवण्यात भारताला यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. एकूणच भूराजकीय तणावाच्या काळात सुद्धा भारतानं या परिषदेचं यशस्वी नेतृत्व करून ब्रिक्सचा जागतिक प्रभाव आणि

सदस्य राष्ट्रांमधल्या समन्वय अधिक मजबूत करण्यात यश मिळवलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन कार्यक्रम प्रसारित करतोय आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 23 भाद्रपद शके 1948, अर्थात 14 सप्टेंबर 2026. मंडळी, आज आहे गणेश चतुर्थी. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज आगमन झालं आहे आणि आपण सर्वांनीच पहिल्याच दिवशी आवडत्या मोदकाचा नैवेद्य बाप्पासाठी केला असणार. गणेशोत्सव म्हणजे गणपतीची आरास, गोडाधोडाचे नैवेद्य, पूजा, आरती, प्रसाद या सर्वांनी वातावरण कसं प्रसन्न झालंय, नाही का?

0: हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी. मंडळी, या गीतानंतर आता वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. ऐकूया आंबा आणि काजू पिकांचं किडींपासून संरक्षण याविषयी डॉक्टर वैशाली झोटे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आंबा आणि काजू ही आपल्या कोकणातली अतिशय महत्त्वाची अशी पिकं आहेत. सध्या आपण बघतो आहोत की हवामान बदल हा सातत्याने होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या या पिकांवर देखील होत आहे, कारण रोग आणि किडींसाठी बदलतं हवामान जे आहे ते पोषक ठरत आहे, त्यामुळे आपल्या या पिकांचं नुकसान देखील होत आहे. यावर उपाय काय? तर योग्य प्रकारे या पिकांवरच्या किडींचं नियंत्रण करणं. आज आपण याविषयीच माहिती करून घेणार आहोत. आंबा आणि काजू पिकांवरील महत्त्वाच्या किडी कोणत्या आहेत आणि त्यांचं नियंत्रण नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे, आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर वैशाली झोटे आलेले आहेत, ज्या कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ म्हणून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला इथे कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आंबा पिकावरच्या महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्या कोणत्या आढळून येतात?
2: आंबा पिकावर पालवी, मोहर अवस्थेत, त्याचप्रमाणे फळधारणा अवस्थेत अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यात प्रामुख्याने तुडतुडे, फुलकिडी, फळमाशी, मीजमाशी, शेंडा पोखरणारी अळी, फळे पोखरणारी अळी आणि पिठ्या ढेकून या किडींचा समावेश होतो.
1: हां, आत्ताच आपण खूप साऱ्या किडी सांगितल्यात ज्या आंबा पिकाचं नुकसान करतात, पण आंब्याचा जो मोहर आहे त्याचं नुकसान करणारी महत्त्वाची कीड कोणती आहे?
2: तुडतुडे ही जी कीड आहे ती आंबा मोहराचं प्रामुख्याने नुकसान करते.
1: ही कीड कशा प्रकारे नुकसान करते?
2: आंबा पिकाला पालवी येऊ लागताच तुडतुडे पानांच्या पाठीमागे मध्य शिरेमध्ये अंडी घालतात. या अंड्यातून 3 ते 5 दिवसात छोटी पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले पूर्ण वाढलेले तुडतुडे कोवळ्या पालवीतून रस शोषून घेतात. त्यामुळे पालवी निस्तेज होते, पाने वेळी वाकडे वाढतात आणि पानांची वाढ खुंटते. त्याचबरोबर तुडतुडे अंगावाटे एक चिकट द्रव बाहेर टाकतात. या चिकट द्रवावर निसर्गातील काळी बुरशी वाढते आणि त्यामुळे वेळीच तुडतुड्यांचे जर नियंत्रण केले नाही तर पालवी पूर्णपणे काळी पडते आणि पूर्ण झाड काळे दिसू लागतं. तुडतुड्यांचे प्रमाण जास्त असल्यास हा चिकट द्रव पानावरून जमिनीवर पडतो आणि जमीन चिकट होते. यालाच आपण चिकटा पडणे असं म्हणतो. पालवीप्रमाणेच तुडतुडे मोहरावर देखील अंडी घालतात. किंबहुना मोहरावरच अंडी घालण्याचे प्रमाण हे जास्त असते. तुडतुडे मोहरातून रस शोषून घेतात, त्यामुळे मोहर कमकुवत होतो, काळा पडतो. त्याचप्रमाणे फलधारणेच्या वेळी तुडतुडे फळांवर चिकटा टाकतात आणि त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे फळं काळी पडतात आणि अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. अशा प्रकारे तुडतुडे थेट उत्पादनावर परिणाम होतो.
1: तुडतुड्यांमुळे थेट उत्पादनांमध्ये घट होते. याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
2: तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 5 ते 6 फवारणीचं एक वेळापत्रक दिलेलं आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर आंब्याला पालवी येते, त्यावेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो. म्हणून कीटकनाशकाची पहिली फवारणी पालवीच्या वेळी करावी. त्यासाठी 2.8% तीव्रतेचे डेल्टा मेथ्रिन हे कीटकनाशक 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. या औषधाने सुप्त अवस्थेतून बाहेर आलेले पूर्ण वाढलेल्या तुडतुड्यांचे देखील बंदोबस्त होतो. ही झाली पहिली फवारणी. त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्याने म्हणजेच डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढल्यावर झाडांना मोहर फुटण्याची प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला मोहराचे डोळे फुगीर असतात. अशा वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कीटकनाशकांची दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी 5% प्रवाही लॅम्डा सायलोथ्रिन हे कीटकनाशक 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातनं फवारावं. त्यानंतर तिसरी फवारणी. दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी म्हणजेच मोहर पूर्ण उमलण्यापूर्वी करावी. या वेळेला तुडतुड्यांचे प्रमाण वाढायला लागत असते. मोहरातील फुलं उमललेली नसल्यामुळे परागीकरण करणाऱ्या कीटकांचे प्रमाण विशेष नसते. अशा वेळी 17.8% इमिडाक्लोरोपीड या कीटकनाशकाची 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यातनं फवारणी करावी. त्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने 4थी आणि 5वी फवारणी करणे

0: गरजेचे आहे. चौथ्या फवारणीसाठी 25% तीव्रतेचे थायमिथॉक्झाम हे पाण्यात विरघळणारे दाणेदार कीटकनाशक 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. त्यानंतर 15 दिवसांनी 5वी फवारणी करावी. त्यासाठी 30% प्रवाही डायमिथोइड 10 लिटर पाण्यातून 15 मिली प्रमाणात फवारावे. त्यानंतर गरज भासल्यास 6वी फवारणी करावी.
1: हां, म्हणजे विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे जर फवारणी केली तर त्याचा बागायतदारांना नक्की फायदा होऊ शकेल. मॅडम, मगाशी तुम्ही म्हणालात की फुलकीड ही सुद्धा आंबा पिकाचं नुकसान करते, तर ह्या फुलकीडीचा प्रादुर्भाव नक्की कसा असतो?
0: फुलकीड ही अतिशय सूक्ष्म कीड आहे, हिलाच आपण इंग्रजीमध्ये थ्रिप्स असे म्हणतात. फुलकीडीच्या काही जाती ह्या पिवळसर रंगाच्या असतात तर काही काळ्या रंगाच्या असतात. त्या मोहरातील कळ्या आणि फुलांची साल खरवडतात व त्यातून येणाऱ्या रसावर आपली उपजीविका करतात. परिणामी मोहर कमकुवत होतो, तपकिरी रंगाचा दिसतो आणि फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे फुलकीडी फळांवरची कोवळी साल खरवडतात, त्यामुळे फळांचा हिरवा रंग बदलून फळांना करडा तपकिरी रंग येतो. त्यामुळे फळं खराब होऊन चिकूसारखी दिसतात आणि अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही.
1: म्हणजे फुलकिडीचा प्रादुर्भाव हा थेट फळांवरती होतो, त्यामुळे आर्थिक नुकसान हे जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. तर या किडीच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
0: फुलकिडीच्या नियंत्रणासाठी आपण आंबा मोहर संरक्षणमध्ये जे 25% तीव्रतेचे थायमिथॉक्झाम पाण्यात विरघळणारे दाणेदार कीटकनाशक हे 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
1: म्हणजे ही फवारणी केली तर फुलकिडीचा जो प्रादुर्भाव आहे तो नियंत्रणात राहू शकेल. यानंतरची महत्त्वाची कीड कोणती आहे आंबा पिकासाठी?
0: फुलकिडीनंतर आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. ही एक माशी वर्गातील कीड आहे. ही कीड जागतिक महत्त्वाची समजली जाते कारण ही कीड तयार फळांमध्ये आढळते. त्यामुळे निर्यातीच्या वेळेला जर फळांमध्ये फळमाशीची अळी दिसून आली तर अशा वेळी आंबा निर्यातीवर निर्बंध येऊ शकतात.
1: आता या फळमाशीचा प्रादुर्भाव कसा होतो?
0: फळमाशीची जी माशी आहे ही तयार फळांमध्ये फळांच्या साली खोलवर अंडी घालते. या अळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. त्या तयार फळांच्या आतील गर पोखरून खातात. त्यामुळे फळ सडते आणि गळून पडतात. अनेकदा जमिनीवर पडलेल्या फळांमध्ये या किडीच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या फळातून जमिनीवर पडतात आणि मातीतच कोश अवस्थेत जातात. 12 ते 15 दिवसांनी कोश अवस्थातून माशी बाहेर येते आणि माशी घरमाशीसारखीच असते, मात्र अंगावर पिवळसर तपकिरी चट्टे असतात.
1: हां, म्हणजे ही त्याची लक्षणं आहेत की तुम्ही ओळखू शकता की फळमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत?
0: फळमाशीचा प्रादुर्भाव फळ तयार होताना दिसून येतो, त्यामुळे अशावेळी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करता येत नाही कारण अशावेळी फवारणी केल्यास कीटकनाशकाचे अंश फळांमध्ये राहण्याची शक्यता असते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला रक्षक सापळा हे सापळे 1 हेक्टर आंबा बागेमध्ये 4 या प्रमाणात लावे.
1: बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन काय करता येईल फळमाशीच्या नियंत्रणासाठी?
0: फळमाशीच्या नियंत्रणासाठी या व्यतिरिक्त आंबा बागेमध्ये गळून पडलेली फळे गोळा करून आतील अळ्यासह नष्ट करावीत कारण गळून पडलेल्या फळातच माशींच्या अळ्या मोठ्या प्रमाणात असतात. नंतर पुढे त्या जमिनीत कोशावस्थेत जातात. ही जीवनसाखळी तोडण्यासाठी गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आणि बागा स्वच्छ ठेवावी. यामुळे पुढील हंगामात फळमाशीची संख्या बागेत कमी प्रमाणात राहील. फळांची काढणी ही 14 आणि अवस्थेत म्हणजेच 85% पूर्ण पक्व होण्यापूर्वी करावी कारण फळमाशी पक्व फळातच अंडी घालते, ते टाळता येईल. जमिनीतील कोशांचा नायनाट करण्यासाठी झाडाखालील जमीन नांगरावी. तसेच बटर पेपर या कागदापासून बनवलेल्या 6x8 इंच आकाराच्या पिशव्या फळे अंडाच्या आकाराची असताना फळांवर घालाव्यात. त्यामुळे फळे पूर्णपणे फळमाशी विरहित राहतात.
1: मॅडम, आपण फळमाशी आणि तुडतुडे या किडी कशा नुकसान करतात आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं याविषयी माहिती घेतली, पण या व्यतिरिक्त आंब्यावर अजून कोणत्या किडी आढळून येतात?
0: या व्यतिरिक्त सध्या ज्या किडीचे प्रमाण वाढत चाललेले आहे ती म्हणजे फळ पोखरणारी अळी. ही एक पतंग वर्गातील कीड आहे. पतंग काळसर रंगाचा मध्यम आकाराचा असतो. हा पतंग मध्यम आकाराच्या फळांच्या सालीवर अंडी घालतो. शक्यता ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त फळे घडाने लागलेली असतात अशाच ठिकाणी या किडीचा

0: प्रादुर्भाव दिसून येतो. अळी फळाच्या सालीला छिद्र पाडून आत प्रवेश करते आणि आतील गर पोखरून खाते, त्यामुळे फळे सडतात आणि गळून पडतात.
1: या फळपोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना करता येतील?
0: सध्या तरी या अळीचा प्रादुर्भाव तुरळक प्रमाणात दिसून येतो, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी फळे घोसाने लागलेली असतात अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे ज्या ठिकाणी फळे घोसाने लागलेली आहेत अशा ठिकाणी दोन फळांच्या मध्ये वाळलेली पाने ठेवावेत. असं करून आपल्याला प्रादुर्भाव टाळता येईल. त्याचप्रमाणे जमिनीवर गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, कारण अशा फळांमध्ये आळ्या आढळून येतात.
1: आता आंबा झाडाचं पूर्णपणे नुकसान हे कोणत्या किडीमुळे होतं?
0: हो, खोड कीड यामुळे आंब्या झाडाचे नुकसान होते.
1: हे नुकसान कसं होतं?
0: खोड कीड ही जेव्हा आपण आंब्या झाडांना डॅमेज करतो किंवा फांदी वगैरे कट करतो, अशा वेळेस या किडीची मादी ही आकर्षित होते, झाडाकडे आकर्षित होते. झाडाकडे आकर्षित होऊन त्या झाडावर अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी प्रथमतः झाडाची साल पोखरते व त्यावर हळूहळू सुरुवातीला वरची साल पोखरते आणि त्यानंतर हळूहळू ती मुख्य खोडात प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. प्रादुर्भावित ठिकाणी सुरुवातीला डिंक बाहेर येतो, त्यानंतर भुसा बाहेर येताना दिसतो. अशा झाडात साधारणतः 5 ते 25 अळ्या असू शकतात. या अळ्या पूर्ण खोड पोखरून खातात, त्यामुळे प्रादुर्भाव दुर्लक्षित राहिल्यास झाड मरू शकते. प्रादुर्भाव शेवटच्या अवस्थेत असताना झाडांची पाने पिवळी पडून गळू लागतात व झाड मरते.
1: हा, म्हणजे एकूणच ही अळी जी आहे ती खूप नुकसान आंबा पिकाचं करते. आता याच्या नियंत्रणासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील?
0: खोड किडीच्या नियंत्रणासाठी खोडास विनाकारण इजा करणे टाळावे. मोठ्या फांद्या तोडल्यास तोडलेली जो भाग आहे तिथे 50% क्लोरोपायरीफॉस 10 मिली प्रति लिटरचे द्रावणाने भिजवावे. हा उपाय 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा करावे. बागेतील झाडांच्या खोडाचे किमान महिन्यातनं एकदा काळजीपूर्वक निरीक्षण करावे व खोडा लगतचा भुसा दिसून आल्यास जेथून भुसा येत आहे अशा ठिकाणी पटाशीच्या साह्याने पोखरून अळ्या नष्ट कराव्यात व तो भाग 50% क्लोरोफायरीफॉसच्या द्रावणाने भिजवावा. बागेतील खोड किडीने मेलेली झाडे शक्य तितक्या लवकर तोडून नष्ट करावीत. तोडलेले फांद्या बागेत ठेवू नये.
1: म्हणजे एकूणच आंबा पिकाचं नुकसान करणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांचं नियंत्रण करायचं असेल तर बागेची साफसफाई हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सतत झाडांचं निरीक्षण शेतकऱ्यांनी करत राहिलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण आंबा पिकाबाबतीत बघत होतो, आता काजू हे सुद्धा आपल्याकडचं अतिशय महत्त्वाचं पीक आहे, तर कोणत्या किडी काजू पिकाचं नुकसान करतात?
0: काजू पिकाला प्रामुख्याने जेव्हा कोळी पालवी मोहर आणि फळ अवस्थेत काजूवरील ढेकण्या फुलकिडी बोंडू व बी पोखरणारी अळी पिठ्या ढेकून पाने कुरतरणारा भुंगा पाने पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.
1: यातल्या महत्त्वाच्या किडी कोणत्या आहेत?
0: यातल्या काजूवरील ढेकण्या कीड खोड व मूळ पोखरणारी कीड फुलकीड बोंडू व बी पोखरणारी अळी या किडी महत्त्वाच्या असून त्याचे नियंत्रण नाही केले तर उत्पादनात घट येते.
1: मॅडम, काही वेळा आपण बघतो की काजूची कोवळी पालवी जी असते ती जळल्यासारखी आपल्याला दिसून येते, तर यामागचं नेमकं कारण काय आहे?
0: ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाळ्यानंतर काजू पिकाला कोवळी पालवी आल्यावर काजूवरील ढेकण्या किडीच्या प्रादुर्भावामुळे ती जळल्यासारखी आणि वाळल्यासारखी दिसते.
1: मग या ढेकण्या किडीमुळे कोणत्या प्रकारचं नुकसान होतं काजूचं?
0: ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कोळवी पालवी फुटू लागल्यानंतर सुरू होतो आणि जानेवारी महिन्यामध्ये मोहरावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या किडीचे पिल्ले तसेच पूर्ण वाढलेले ढेकण्या हे कोवळ्या पालवीतून देठामधून पानामधून व कोवळ्या मोहरातून रस शोषून घेतात व त्याच वेळेला विषारी पदार्थ सोंडे वाटे आत सोडतात. त्यामुळे प्रादुर्भावित ठिकाणी प्रथम पांढरट ठिपके पडतात, नंतर ते वाढत जाऊन 24 तासात प्रादुर्भावित भाग काळा पडतो. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्यास तर पालवी आणि मोहर वाळून जातो. एक पूर्ण वाढलेलं पिल्लू एका दिवसात 114 ठिकाणी तर प्रौढ हा 97 ठिकाणी काळे ठिपके पाडू शकतो असे आढळून आले आहे. या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फळावर देखील होतो. त्यावेळेला फळावर काळ्या रंगाचे गोलाकार खड्डे पडतात. कोवळ्या फळांची गळ होते. या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः कोवळ्या पालवीवर 25%, मोहोरावर 30% आणि कोवळ्या फळावर 15% असा आढळून येतो.
1: प्रत्येक टप्प्यात

0: त्यात या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
1: ढेकण्या किडीच्या नियंत्रणासाठी हंगामामध्ये आवश्यकतेप्रमाणे कीटकनाशकाच्या 3 फवारण्या करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणतः ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर काजू पिकाला कोळ्या पालवीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यावेळेला लॅम्ब्रा सायलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. यानंतर मोहरावर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यावेळेला प्रोफोनोफॉस 50% प्रवाही 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच कोवळ्या फळावर प्रादुर्भाव आढळल्यास लॅम्ब्रा सायलोथ्रिन 5% प्रवाही या कीटकनाशकाची 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
0: म्हणजे अशा पद्धतीने ढेकण्या किडीचं नियंत्रण आपण करू शकतो. यानंतरची महत्त्वाची कीड कोणती आहे?
1: ढेकण्या किडीनंतर काजूवरील महत्त्वाची कीड म्हणजे फुल किडे. या किडीचा प्रादुर्भाव कोकण विभागामध्ये दिवसेंदिवस वाढू लागला आहे. ही कीड आकाराने अतिशय लहान असते. ती सहजासहजी डोळ्याने दिसत नाही. ती रंगाने फिकट पिवळसर असते.
0: याचा प्रादुर्भाव कसा होतो?
1: या फुल किडीचा प्रादुर्भाव प्रथमतः कोवळ्या पालवीवर तसेच पानांच्या देठावर आढळून येतो. मात्र लहान फळे धराव्यास लागल्यास फुल किडीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. पूर्ण वाढलेली कीड आणि पिल्ले कोवळ्या पालवीवरील आणि मोहराच्या देठावरील तसेच कोवळ्या बिया आणि बोंडूवरील साल खरवडतात व त्यातून येणारा रस शोषून त्यावर आपली उपजीविका करतात. त्यामुळे प्रादुर्भाव ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे पडतात. बियावर चट्टे पडल्यामुळे बिया अस्वच्छ दिसतात. बियांचा आकार हा वेडावाकडा होतो. तसेच बियांची गळ होते आणि प्रादुर्भावित बोंडू तडकतात व ते लहान राहतात. त्यांची वाढ होत नाही.
0: याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?
1: या किडीच्या नियंत्रणासाठी आपण जे ढेकण्या किडीचा जो कीटकनाशकाचा फवारणीचा जो शेड्यूल आहे त्या कीटकनाशकाने ही कीड नियंत्रित होते.
0: यानंतरची महत्त्वाची कीड कोणती? काजूवरची.
1: यानंतर अलीकडच्या काळामध्ये काजूवरील बोंडू व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
0: यांचा जीवनक्रम कसा असतो?
1: काजूवरील बोंडू व बी पोखरणारी ही एक पतंग वर्गातील कीड असून या किडीचा पतंग गडद तपकिरी किंवा करड्या रंगाचा असतो. या किडीची मादी बी आणि बोंडू ज्या ठिकाणी चिकटलेले असतात तेथे अंडी घालते. त्यातून साधारणतः 5 ते 6 दिवसात अळ्या बाहेर पडतात. या किडीची अळी अवस्था ही 15 ते 19 दिवसाची असते. या किडीची अळी बी किंवा बोंडूमध्येच कोशावस्थेत जाते. या किडीची कोशावस्था ही 6 ते 10 दिवसाची असते. या किडीचा संपूर्ण जीवनक्रम हा 25 ते 38 दिवसाचा असतो.
0: बी आणि बोंडू पोखरणारी अळी असंच म्हटलंय, त्यामुळे ती बी आणि बोंडूला नुकसान करणार. तर हे नुकसान नेमकं कशा प्रकारे होतं?
1: या किडीची अळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला बी आणि बोंडूचा वरील भाग करवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते. त्यानंतर अळी बी किंवा बोंडूमध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्ठेच्या सहाय्याने बंद करते. या किडीमुळे बी आणि बोंडू दोन्हीचे नुकसान होऊन बिया परिपक्वतेच्या आधीच गळून पडतात. बिया प्रादुर्भावित असल्यामुळे त्यांना बाजारात योग्य किंमत मिळत नाही.
0: या किडीच्या नियंत्रणासाठी कोणती कीटकनाशकं प्रभावी आहेत?
1: या किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्ब्रा सायलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
0: या व्यतिरिक्त अजून काजूचं पूर्णपणे नुकसान कोणत्या किडींमुळे होतं?
1: काजू झाडाचे संपूर्ण नुकसान करणारी कीड म्हणजे खोड व मूळ पोखरणारी कीड. हिलाच आपण स्थानिक भाषेत रोठा असे म्हटले जाते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाड पिवळे पडून मरते. उत्पन्न देणारे झाड मेल्यामुळे झाडाच्या संख्येत घट होऊन कमी उत्पन्न मिळते.
0: या रोठा किडीचा प्रादुर्भाव हा वर्षभर आढळून येतो का आणि तो कसा असतो?
1: हो, काजूवरील खोड आणि मूळ पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा वर्षभर आढळून येतो. या किडीचा भुंगा मोठ्या आकाराचा असून तपकिरी रंगाचा असतो. त्याला लांब स्पर्श इंद्रिय असतात. झाडाच्या खोडाला काही इजा झाल्यास तसेच खत घालताना मुळांना इजा झाल्यास तसेच झाडांची मोठी फांदी तोडल्यास जो डिंक येतो त्या डिंकाच्या वासाला या किडीची मादी आकर्षित होऊन झाडाच्या खोडावर उघड्या पडलेल्या मुळावर एक मादी साधारणतः 100 ते 125 अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाचे असतात. आकाराने जाड तांदळाच्या दाण्यासारखी असतात. या अंड्यातून 8 ते 10 दिवसात अळ्या बाहेर पडतात. अळ्या सुरुवातीला साल पोखरतात आणि अळ्या मोठ्या झाल्यावर खोडाला भोक पाडून आतील भाग पोखरून खातात. त्यानंतर अळ्या खोडातच कोशावस्थेत जाते. पूर्ण वाढलेली अळी आकाराने चेप

0: आणि पिवळसर पांढऱ्या रंगाची असून तिची लांबी साधारणतः 5 ते 6 सेमी असते. तिचे डोळे पसरट व गडद तपकिरी रंगाचे असतात. अळीच्या शरीराचा प्रत्येक भाग हा फुगीर झालेला असतो. तसेच अळीला पाय नसतात. अळी अवस्था साधारणतः 200 ते 250 दिवसाची असते, तर कोश अवस्थेचा कालावधी हा 1 ते 2 महिन्यांचा असतो. अशा प्रकारे किडीचा संपूर्ण जीवनक्रम हा 250 ते 300 दिवसात पूर्ण होतो.
1: रोठा कीड कशा प्रकारे नुकसान करते?
0: सुरुवातीला कीड लागलेल्या झाडाच्या खोडामधून किंवा उघड्या पडलेल्या मुळांमधून काळपट अथवा तपकिरी डिंक मिश्रित थोडा थोडा भुसा बाहेर येताना दिसतो. जशी जशी अळी मोठी होत जाते तसं तसे भुसाचे प्रमाण हे वाढत जाते आणि खोडालगत भुसा हा साठलेला दिसतो. जमिनीजवळील खोडावर लहान भुसा भरलेली छिद्रे दिसून येतात आणि अशा जागेवरील साल काढून पाहिली असता ती सहज निघते व आतील भाग हा पूर्ण खाल्लेला आढळून येतो. अशा कीड लागलेल्या झाडांची पाने कालांतराने पिवळी पडून गळू लागतात, फांद्या वाळतात आणि संपूर्ण झाड मरून जाते. कीडग्रस्त झाड निस्तेज आणि फिकट दिसतात. अशी कीडग्रस्त झाड दुरूनही ओळखू येतात.
1: आता हे कीड लागलेलं जे झाड आहे ते आपल्याला वाचवता येतं का?
0: हो, नक्कीच. मात्र यासाठी खोडाकडे अधूनमधून लक्ष टाकणं गरजेचं असते. दर 15 दिवसाच्या अंतराने खोडांचे निरीक्षण करावे. रोठा किडीची लागण झालेली असल्यास झाडाच्या बुंद्याशी भुसा साठलेला दिसतो, त्यावरून रोठा कीड लागलेले स्पष्ट होते. झाडाला कीड लागलेली आढळून आल्यास अशा ठिकाणी साल बोटाच्या टिचकीने वाजवून पाहिली असता डबडब असा आवाज येतो. अशा प्रकारे अळीचा मार्ग शोधून पटाशीच्या सहाय्याने साल काढून शक्य तितक्या अळ्या काढून नष्ट कराव्यात. तसेच बुंद्यालगतचा संपूर्ण भाग हा 20% प्रवाही क्लोरोपायरीफॉस या कीटकनाशकाच्या द्रावणाने भिजवावा. त्यासाठी 1 लिटर पाण्यात 10 मिली क्लोरोपायरीफॉस मिसळावे आणि हे द्रावण फडक्याच्या सहाय्याने प्रादुर्भावित भागाला लावावे. तसेच या किडीच्या नियंत्रणासाठी 20% प्रवाही क्लोरोपायरीफॉस 10 मिली प्लस 50 मिली रॉकेल हे मिश्रण अळीने केलेल्या छिद्रात ओतून हे छिद्र चिखलाने बंद करावे. अशा प्रकारे काळजी घेतल्यास रोठा किडीचे नियंत्रण करता येते.
1: मॅडम, आपण आत्तापर्यंत किडींचा प्रसार कसा होतो, त्या नुकसान कसं करतात आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं याविषयी माहिती घेतली. पण किडींचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या आहेत?
0: बागेतील किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काजूबाग स्वच्छ ठेवावी. दर 15 दिवसांनी झाडांच्या खोडांचे निरीक्षण करावे आणि प्राथमिक अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव असताना नियंत्रणाचे उपाय करावेत. रोठ्याने पूर्णपणे मेलेली झाडे मुळासकट काढून जाळून टाकावीत. शक्यतो झाडाच्या मोठ्या फांद्या तोडू नयेत. तोडल्यास तोडलेल्या ठिकाणी क्लोरोपायरीफॉसचे द्रावण लावावे. तसेच तोडलेल्या फांद्या जाळून नष्ट कराव्यात.
1: या उपाययोजना जर केल्या तर किडींचं नियंत्रण करणं आपल्याला शक्य होणार आहे. मॅडम, जाता जाता शेवटचा प्रश्न की आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही याबाबत काय सल्ला द्याल?
0: किडीचं नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे नुकसान कमी करण्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच मिळून ज्या
1: उपाययोजना
0: करणे अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर. म्हणजे एकूणच आंबा आणि काजूवरच्या ज्या महत्त्वाच्या किडी आहेत त्यांचं नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल तर सर्व बागायतदारांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियंत्रणाचे उपाय अवलंबले तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल.
0: हो, सगळ्यांनीच एकत्रित नियंत्रण केले तर किडीचं नक्कीच नियंत्रण होते. आणि जर कीटकनाशक जर वापरत असाल तर एकच कीटकनाशकाची वारंवार फवारणी न घेता प्रत्येक वेळेस वेगवेगळे जे कीटकनाशक आहेत ते वापरावे. तसेच विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशकाचीच फवारणी करावी.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंना आत्ताच मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आंबा आणि काजूवरती ज्या किडी नुकसान करतात त्यांचं नियंत्रण तुम्ही करू शकाल आणि आपलं जे आंबा काजूचं होणारं नुकसान आहे ते नक्कीच टाळू शकाल. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आंबा आणि काजू पिकांचं किडींपासून संरक्षण ही डॉक्टर वैशाली झोटे यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. श्रोते, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत आपण ऐकाल. ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र रात्रि से 8 बजलेत।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल व्हायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत।
4: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन, हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावणहत्ता हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतात। ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं, तिकडून ते इकडे आलं।
3: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे। तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।
6: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात, तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात, आणि गोरे काकाच म्हणतात। गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी, आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार, आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे। आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायची आहे कृष्णाची भूमिका करून, आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे। ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे, ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी।
5: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 kHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेशमूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. नागपुरात श्रीगणेशा आरोग्याच्या अभियानाअंतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिरं घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांनी देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरू बनवण्याची प्रार्थना केली. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद इथं नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपटगीतं आणि लावणी, तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. गणेशोत्सवातली कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात ते म्हणाले की राज्य शासनानं याकरता नेमलेल्या 7 सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक

0: एक विधिमंडळात सादर केलं जाईल.
1: UCC बनाने के लिए ऑलरेडी महाराष्ट्र सरकार ने एक कमेटी तैयार कर दी है. कमेटी काम कर रही है और मेरा विश्वास है कि जल्दी ही कमेटी का रिपोर्ट आने के बाद हम उस पर अमल करेंगे.
0: मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारा कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा, कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील, ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईत येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबई

0: मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
1: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईत येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणवारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले.
2: यहां मराठी का तो सम्मान है ही है, होना ही चाहिए, परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहां पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
1: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% पोहोचला. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% असलेला खाद्यान्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% झाला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. ऑगस्ट महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% म्हणजेच सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या वर राहिला. ग्रामीण भागात तो 5.23% तर शहरी भागात 4.31% इतका राहिला. नेपाळला या वर्षाअखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारनं मंजुरी दिली आहे. मुझफ्फरपूर ढालकेबार लाईनमधून 600 मेगावॅटपर्यंत तर तनकपूर महेंद्रनगर लाईनमधून 54 मेगावॅटपर्यंत वीज निर्यात केली जाईल. नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे जलऊर्जा सुविधांना मोठा फटका बसल्यानं त्यांची वीज निर्मिती क्षमता कमी झाली आहे. या कठीण परिस्थितीत भारतानं वीज दिल्यामुळे नेपाळ आणि भारत यांच्यात दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक बळकट होईल असा विश्वास ऊर्जा मंत्रालयानं व्यक्त केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे सुरक्षा रक्षक तसंच दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या

0: मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 प्रसारित करतोय हिंदी सुगम संगीत. श्रोते हो, आज आहे हिंदी दिवस. 14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळेच दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून तिची लिपी देवनागरी असल्याचाही स्पष्ट उल्लेख आहे.

0: श्रोतेहो, आत्ता जी रचना ऐकलीत त्याला स्वर होता नीना आणि राजेंद्र मेहता यांचा, गीतकार प्रेम वारबाटोनी आणि संगीत गोविंद प्रसाद यांचं.
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल व्हायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत.
2: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन, हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावणहत्ता हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतो. ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं, तिकडून ते इकडे आलं.
1: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।
2: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात, तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात। गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळालाय तो कुठे विकत नाही मिळणार। आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे। आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून। आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं आहे काय ते बासरीतून दाखवायचं। ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे, ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी।
1: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

पिनाज मसानी यांच्या स्वरातली ही रचना होती जफर गोरखपुरी यांची, संगीत कुलदीप सिंग यांचं. या रचनेबरोबरच आजचा हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9 हे दोन्ही बातमीपत्र, तसंच 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एस एच बिहारी यांची रचना संगीतबद्ध केली होती ओ पी नय्यर यांनी. काश्मीर की कली या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी.

उड़ उड़ बैठी बच्चे जवा दो कनिया आ रे कपड़ा के सब

0: मन्नाळे यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती तिसरी कसम या चित्रपटातली. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं ते दोघांचं ते लोकांना दाखवायचं काय ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
1: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल व्हायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत.
4: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावण हत्ता

0: हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हटलं, ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं, तिकडून ते इकडे आलं.
1: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मेरे सनम या चित्रपटातली ही रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत ओ पी नय्यर यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरातली रचना आपण ऐकलीत गाईड या चित्रपटासाठी. गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस डी बर्मन. या रचनेबरोबरच आजचा गीत रजनीगंधा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10:30 वाजतात. नाटब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आज पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचं बासरीवादन आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग मालकंस आता प्रसारित करतो आहे.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित देवेंद्र मोरडेश्वर यांनी बासरीवर वाजवलेला राग मालकंस आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, उद्या रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला राग मिया मल्हार आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11:00 हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.